102.7 MHz आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 30 आषाढ 1948 अर्थात 21 जुलै 2026. सुप्रभात श्रोते हो, यावेळी सकाळचे 5:57 झालीत. मंगलवाद्यानं आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत.

प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात ही रचना आपण ऐकलीत. श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: श्रोते हो, या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 6:30 झालेत. चिंतन या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर स्नेहा टोंपे यांचे विचार.
1: नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा टोंपे. माझ्या आजच्या चिंतनाचा विषय आहे संत ज्ञानेश्वर, साहित्यिक चैतन्य आणि आध्यात्मिक लोकशाही. 13व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासाचा विचार करायचा झाला तर संत ज्ञानेश्वर महाराज हे नाव एका महासूर्यासारखे तळपताना दिसते. त्या काळातील सामाजिक आणि वाङ्मयीन परिस्थिती अत्यंत कठीण होती. सर्वसामान्य माणसाच्या जगण्याला दिशा देणारे उच्च प्रतीचे तत्वज्ञान आणि धार्मिक ज्ञान केवळ संस्कृत भाषेच्या चौकटीत बंद होते. बहुजन समाज आणि सामान्य जनता या ज्ञानाच्या प्रकाशापासून पूर्णपणे वंचित होती. अशा अत्यंत कर्मठ वातावरणात संत ज्ञानेश्वरांनी केलेले कार्य हे केवळ आध्यात्मिक नव्हते तर ते मराठी भाषेला आणि पर्यायाने संपूर्ण समाजाला साहित्याची प्रतिष्ठा मिळवून देणारे एक ऐतिहासिक कार्य होते. ज्ञानेश्वरांचे सर्वात मोठे आणि अविस्मरणीय वाङ्मयीन योगदान म्हणजे त्यांनी जनसामान्यांची मातृभाषा असलेल्या मराठीला वाङ्मयीन राजासन मिळवून दिले. भगवद्गीतेसारखा अतिशय कठीण आणि अमूर्त तत्वज्ञानाचा ग्रंथ त्यांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्राकृत मराठीत आणला. हा केवळ एका ग्रंथाचा अनुवाद नव्हता तर ते मराठी संस्कृतीचे वैभव प्रकट करणारे महाकाव्य होते. सामान्य माणसाला स्वतःच्या मायाबोलीत विचार करण्याचा, स्वतःचे आत्मभान जागृत करण्याचा आणि ईश्वरभक्तीचा थेट अधिकार माऊलींनी मिळवून दिला. मराठी भाषेच्या अद्वितीय सामर्थ्याविषयी बोलताना ते ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच अत्यंत अभिमानाने लिहितात. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि अंतर्मुख करणारा प्रसंग त्यांच्या आध्यात्मिक आणि वाङ्मयीन अधिकाराची साक्ष देतो. असे म्हटले जाते की जेव्हा आळंदीतील कर्मठ लोकांनी ज्ञानेश्वरांच्या अलौकिक बुद्धिमत्तेवर संशय घेतला आणि त्यांना शुद्धीपत्र देण्यास नकार दिला तेव्हा ज्ञानेश्वरांनी तिथून जाणाऱ्या एका रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्या मुक्या प्राण्याच्या मुखातूनही वेदांचे मंत्र त्यांनी उमटवलेत. या प्रसंगाचा खरा अर्थ असा आहे की ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान इतके सोपे, व्यापक आणि करुणापूर्ण होते की अत्यंत अज्ञानी किंवा मूक मानल्या गेलेल्या जीवालाही ज्ञान प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य त्यांच्या मराठी वाणीत होते. त्यांनी ज्ञानाचा अधिकार चराचराला दिला, स्थिर सूक्ष्माला दिला. ज्ञानेश्वरांचे स्वतःचे जीवन प्रचंड छळ अपहिष्काराने होरपळलेले होते. समाजकंटकांनी त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले परंतु त्यांच्या साहित्यात कुठेही कटुता, आकस किंवा सूडाची भावना आढळत नाही. उलट त्यांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची आणि सुखाची माऊली या नात्याने मागणी केली. ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी मांडलेले पसायदान, मागितलेले पसायदान म्हणजे वैश्विक कल्याणाचा, मानवी सद्गुणांचा आणि जागतिक शांततेचा एक अनुपमेय आणि अलौकिक आविष्कार आहे. त्यात ते सृष्टीच्या कल्याणासाठी मागणे मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तोते लाहो प्राण जात. ज्ञानेश्वरांनी भक्तीचा मार्ग इतका सुलभ आणि सर्वसमावेशक केला की सर्वसामान्य माणसाला संसारात राहूनही ईश्वराची अनुभूती घेता येऊ लागली. त्यांनी वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक पाया भक्कम रोवला. आज शतकानुशतके ही वारीची परंपरा त्यापोटीच अविरत सुरू आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि आध्यात्मिक प्रगतीचे ते आद्य शिल्पकार आहेत. अशा या ज्ञानियांच्या राजाच्या वाङ्मयीन आणि आध्यात्मिक स्वरूपाची सांगता त्यांच्या या नितांत सुंदर रचनेने होते. तेथं वाचेचा विसावा म्हणे ज्ञानजेऊजी आघवा, हा सुखाचा सुकाळू होवा जगासिया.
0: चिंतन हा विचार मंथनाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 6:35 झालीत. श्रोते हो, ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी या सदरात कीड व्यवस्थापनामध्ये सापळा पिकांचे महत्त्व याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. वाचक स्वर सुमेध मुंगले यांचा. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 6:45 मोनोपॉज याविषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांनी दिलेली आरोग्यविषयक माहिती. भाग पहिला सहक्षेपित करू. परिसर या कार्यक्रमात 6:50 इंटेरियल डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष आज हा कार्यक्रम. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 7:40.

8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल 8:40 सकाळी 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करू. सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल सकाळी 10:00. 10:30 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करू. आपकी पसंद हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम सकाळी 11:00 प्रसारित करू. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, त्यानंतर लाईव्ह डायलिंग हा श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल दुपारी 1:00.

5:30 युवावाणी हा कार्यक्रम, त्यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम सायंकाळी 6 वाजतापासून सहक्षेपित करू आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून. 7:30 किसानवाणी या सदरात खरीप मोसमात मिश्र पिकाची लागवड करणारे प्रगतिशील शेतकरी गौरव लक्ष्मण निकम मुक्काम कारेगाव तालुका जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर डॉक्टर स्नेहा टोंपे यांची जलसिंचन व्यवस्थापन या विषयावर मुलाखत प्रसारित करू. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करू. त्यानंतर संसद समीक्षा 8:30 सहक्षेपित करू. रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्न उत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 6:40 झालीत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषीवाणी या आपल्या सकाळच्या दैनंदिन सदरामध्ये कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सुमेध मुंगलेचा सप्रेम नमस्कार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण कीड व्यवस्थापनामध्ये सापळा पिकाचे महत्त्व याविषयीची माहिती ऐकूया. ही माहिती आपणास प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास निसर्गाची हानी टाळून कमी खर्चात कीड व्यवस्थापन करता येते. सापळा पीक हा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक आहे. मुख्य पिकाचे हानिकारक किडीपासून संरक्षण करण्यासाठी हंगामानुसार किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावल्यास कीड त्या पिकाकडे आकर्षित होते. यामुळे मुख्य पिकाचे संरक्षण होते. सापळा पीक लावल्यामुळे रासायनिक कीटकनाशक फवारणीवर होणारा खर्च कमी होतो आणि मित्र किडीची संख्या संतुलित राहण्यास मदत होते. यासोबतच सापळा पिकापासून अतिरिक्त उत्पन्नसुद्धा मिळते. पर्यायाने पर्यावरणाचे संवर्धन होते आणि मुख्य पिकाच्या उत्पादनात वाढ होते. भाजीपाला आणि फळ पिकामध्ये सापळा पिकाचा उपयोग अतिशय उपयुक्त आहे. प्रमुख पिकातील सापळा पिके सोयाबीन. सोयाबीन या पिकाभोवती एरंडी या सापळा पिकाची एक ओळ बॉर्डरवर लावली. तंबाखूची पाने खाणारी अळीचा मादी पतंग एरंडीच्या पानावर समूहाने अंडी घालते. त्यामुळे अंडीपुंज आणि प्रादुर्भावग्रस्त एरंडीची पाने अळीच्या समूहासहित नष्ट केल्याने मुख्य पिकाचे संरक्षण होते. सोयाबीन पिकाभोवती ज्वारीची ओळ लावली किंवा पेरणीच्या वेळेस 100 ग्रॅम ज्वारीचे बियाणे सोयाबीन बियाण्यासोबत मिसळून पेरणी करावी. सूर्यफूल किंवा झेंडूची एक ओळ पिकाभोवती लावावीत. कापूस कपाशी पिकाभोवती झेंडू या सापळ्या पिकाची एक बॉर्डर ओळ लावावी. झेंडूच्या पिवळ्या फुलामध्ये हिरव्या बोंडअळीचा मादी पतंग आकर्षिला जाऊन त्यावर अंडी घालते. कपाशीच्या भोवती एक ओळ एरंडीची लावावी. तंबाखूची पाने खाणारी अळीचा मादी पतंग एरंडीच्या पानावर समूहाने अंडी घालते आणि असे अंडीपुंज आणि प्रादुर्भावग्रस्त एरंडीची पाने अळ्यांच्या पुंजक्यासहित नष्ट करावीत. कपाशीच्या 10 ओळीनंतर एक ओळ चवळी किंवा मका पिकाची पेरणी करावी. मावा ही कीड चवळीवर मोठ्या प्रमाणावर येते. त्यामुळे ढाल किड्या सिरफिड माशी क्रायसोपा इत्यादी मित्र किडीची वाढ होते. मका मूग उडीद या पिकावर मित्र किडीचे संवर्धन होण्यास मदत होते. तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनाकरता ज्वारी किंवा बाजरीची आंतरपीक म्हणून किंवा तूर पेरणीच्या वेळेस 10 ग्रॅम ज्वारी बाजरी 1% बियाणे 10 किलो तुरीच्या बियाण्यासोबत मिसळून पेरणी करावी. यामुळे पिकांना बसण्यासाठी पक्षी थांबे तयार होतात आणि हे पक्षी पिकावरील किडींना टिपून नष्ट करतात. तूर पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक बॉर्डर ओळ लावावीत. भाजीपाला पिके कीड व्यवस्थापनाकरता भाजीपाला पिकामध्ये झेंडू सोप मोहरी कोथिंबीर गाजर मका ज्वारी इत्यादी अशा सापळा पिकाची लागवड करावी. यावर मित्र किडी मधमाशा आकर्षिल्या जातात. सापळा पिकामुळे रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी होतो आणि भाजीपाल्याचे दर्जेदार प्रतवारीसहित उत्पन्न मिळते. टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी पिकांच्या बॉर्डरवर 1 ओळ झेंडूची आणि 2 ओळी मक्याच्या सापळा पीक म्हणून लावाव्यात. झेंडूच्या मुळामधून अल्फा तर्थिनिल हे रसायन स्त्रवते. यामुळे सूत्रकृमी नियंत्रण करण्यास मदत होते. कोंबीवर्गीय पिकामध्ये बॉर्डरवर 1 ओळ मोहरी पिकाची लागवड करावी. तर आताच आपण कीड व्यवस्थापनामध्ये सापळा पिकाचे महत्त्व या

0: कीड व्यवस्थापनाकरता भाजीपाला पिकामध्ये झेंडू, सोप, मोहरी, कोथिंबीर, गाजर, मका, ज्वारी इत्यादी अशा सापळा पिकाची लागवड करावी। यावर मित्र किडी मधमाशा आकर्षिल्या जातात। सापळा पिकामुळे रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी होतो आणि भाजीपाल्याचे दर्जेदार प्रतवारीसहित उत्पन्न मिळते। टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी पिकांच्या बॉर्डरवर एक ओळ झेंडूची आणि दोन ओळी मक्याच्या सापळा पीक म्हणून लावाव्यात। झेंडूच्या मुळामधून अल्फा तर्थिनिल हे रसायन स्त्रवते, यामुळे सूत्रकृमी नियंत्रण करण्यास मदत होते। कोबीवर्गीय पिकामध्ये बॉर्डरवर एक ओळ मोहरी पिकाची लागवड करावी। तर आताच आपण कीड व्यवस्थापनामध्ये सापळा पिकाचे महत्त्व याविषयीची माहिती ऐकलीत। ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून।
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात। वाचक स्वर होता सुमेध मुंगले यांचा। आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला। आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे। यावेळी सकाळचे 6:45 होत आहे। थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एकदाच येणाऱ्या पण अनेक प्रश्न, अनेक गैरसमज आणि काही प्रमाणात भीती निर्माण करणाऱ्या एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि हा विषय आहे मेनोपॉज, म्हणजेच रजोनिवृत्ती. आपल्या समाजात मुलींच्या पहिल्या पाळीबद्दल बोलणे अजूनही काही प्रमाणात संकोचाचे मानले जाते. त्याचप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात येणाऱ्या मेनोपॉज बद्दलही अनेक महिला उघडपणे बोलत नाहीत. काही जणी आपल्या तक्रारी लपवून ठेवतात, तर काहींना वाटतं हे वयोनुसार आहे, आता सहन करायचं. पण प्रत्यक्षात आज वैद्यकीय विज्ञानाने या काळात महिलांचे जीवन अधिक निरोगी, सक्रिय आणि आनंदी करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय उपलब्ध करून दिले आहेत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय. स्त्रीला सलग 12 महिने किंवा 1 वर्ष मासिक पाळी आली नाही तर त्या अवस्थेला मेनोपॉज असं म्हणतात. हा कोणताही आजार नाही, तर हा स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे. जशी किशोरावस्थेमध्ये पहिली पाळी सुरू होते, तशीच एका विशिष्ट वयानंतर मासिक पाळी कायमची बंद होते. भारतातील महिलांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय सुमारे 46 ते 48 वर्ष आहे, पण बहुतांश महिलांमध्ये ते 45 ते 55 या वर्षांच्या दरम्यान येतो. काही महिलांना 40 वर्षांपूर्वीच मेनोपॉज येऊ शकतो, त्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. अशा वेळी तज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. मेनोपॉज हा काही एका दिवसात होत नाही, त्याच्या आधी काही वर्षांचा एक संक्रमण काळ असतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेरीमेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. या काळात पाळीचं स्वरूप बदलू लागतं. काही वेळा पाळी उशिराने येते, काही वेळा लवकर होते, तर काही महिलांना जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तस्राव होतो. हा बदल अनेक महिलांमध्ये भीती निर्माण करू शकतो, पण बऱ्याच अंशी तो हार्मोन्सच्या बदलांमुळे होत असतो.

0: प्रश्न पडतो की हे बदल का होतात. आपल्या शरीरामध्ये दोन अंडाशय असतात, त्यालाच आपण ओव्हरी असं म्हणतो, ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन हार्मोन्स तयार होतात. वयानुसार अंडाशयाची क्षमता कमी होत जाते आणि त्याप्रमाणे हार्मोनचं प्रमाणही कमी होतं आणि त्याचा परिणाम शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर दिसू लागतो. इस्ट्रोजनचा प्रभाव फक्त गर्भाशयावरच नसतो, तर तो हाडे, हृदय, मेंदू, त्वचा, स्नायू, मूत्रसंस्था आणि योनिमार्ग यावरही असतो. मेनोपॉजची दिसणारी लक्षणे ही देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती आपण ऐकली. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर ज्योती रोकडे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया

0: बरी सर।
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत। परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती।
2: नमस्कार श्रोत्याहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंटेरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात। इंटीरियर डिझायनर घर किंवा ऑफिसची वास्तू सुंदर बनवतात, पण त्याचबरोबर ते पर्यावरण पूरकही बनवू शकतात। उदाहरणार्थ प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तूंपेक्षा नैसर्गिक साहित्य बांबू, लाकूड, माती, कापूस यांचा वापर वाढवता येऊ शकतो। कमी वीज वापरणारे LED दिवे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्त वापर, घरात शुद्ध हवा करणारी झाडे यांचा समावेश करता येतो। आजकाल मिनिमल डिझाईन लोकप्रिय होत आहे। कमी वस्तू, जास्त मोकळी जागा आणि पुनर्वापर करता येणारे फर्निचर हे पर्यावरणासाठी चांगले आहे। जुन्या फर्निचरचे नूतनीकरण करून त्याला नवीन रूप देणे ही सुद्धा पर्यावरणपूरक कल्पना आहे। इंटीरियर डिझायनर ग्राहकांच्या सौंदर्य दृष्टीसोबतच पर्यावरणाची जबाबदारीही जपू शकतात। आर्किटेक्ट प्रमाणेच प्रत्येक खोलीत एक ग्रीन कॉर्नर क्रिएट करून त्या खोलीचा जिवंतपणा इंटीरियर डिझायनर निश्चितपणे वाढवू शकतो। अगदी ऑफिसमध्ये सुद्धा ऑफिसचे वातावरण कंटाळवाणे न वाटण्यासाठी जागोजागी हिरव्यागार झाडांची पेरणी करून ते ऑफिस उत्साहाने भरलेले इंटीरियर डिझायनर करू शकतात। एखाद्या छोट्याशा टेबल स्पेसवरही एक पिटुकले हिरवे छान झाड हे काम करणाऱ्या माणसाला उत्साह देते। ऑफिसमधील टार्गेट्स आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी ही झाडे ऑफिसमध्ये फार महत्वाचे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात। घराचे सुंदर डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्टच्या जोडीने इंटीरियर डिझायनर हा प्रत्यक्ष काम करणारा किंवा ग्राहकाशी थेट संपर्कात असणारा माध्यम असतो, जो त्या ग्राहकाला त्या घराचे सौंदर्य कित्येक पटीने वाढवून देऊ शकतो। फक्त काही ग्रीन कॉर्नर्स तयार करण्याने त्याची मेहनत फळाला येऊ शकते। समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून जर या प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये 100% मेहनत घेतली तर व्यवस्थित खतपाणी मिळालेल्या झाडाला जशी गोड फळे लागतात तशीच व्यवसायातही गोड फळे चाखायला मिळतील। इंटीरियर डिझायनरने स्वतःच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असतानाच जर थोडेफार कंपोस्टिंग, टेरेस गार्डन याचेही शिक्षण घेतले तर त्याच्या व्यवसायात नक्की वृद्धी होईल यात शंका नाही। ते शक्य नसेल तर एखाद्या लँडस्केप डिझायनरच्या मदतीने इंटीरियर डिझायनर नक्कीच चांगले रिझल्ट देऊ शकतात। आजकाल हौशी बाग प्रेमी म्हणजे ज्यांना पर्यावरण संरक्षणामध्ये चांगले काम करायचे आहे त्यांची जाणही उत्तम आहे असे लोक यासाठी पुढे येत आहेत। त्यांचीही मदत इंटेरियर

0: डिझायनर घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस बद्दल ग्राहकाची कौतुकाची मानसिकता त्या डिझायनरचा व्यवसाय वाढीस मदत करू शकतो. आज आपण इंटिरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणात कशा प्रकारे मदत करू शकतो हे पाहिले.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आले. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे.

102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 6:55 झालेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष आज हा कार्यक्रम.

श्रोते हो, आज आहे हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 21 जुलै 1930 रोजी स्वातंत्र्यपूर्व भारतातील रावलपिंडी येथे झाला. त्यांचे शिक्षण उर्दू माध्यमातून आणि नंतर केम्ब्रिज महाविद्यालयातून झाले. श्रोते हो, ते 6 वर्षाचे असतानाच त्यांच्या आई सुमित्रा यांचे निधन झाले. त्यांच्या कवितेतून पहिली वेदना त्यांच्या आईच्या आठवणीतून साकार झाली ती. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ. हे गाणं नंतर राजा ओ रंक या चित्रपटात 1968 साली घेण्यात आले. त्यांनी आईला काटेरी जगासाठी फुलाची बाग असं म्हटलं आहे. श्रोते हो, आनंद बक्षी यांना बॉलिवूडमध्ये सामील होण्याचं स्वप्न होतं. वडिलांच्या आग्रहाखातर टेलिफोन ऑपरेटर म्हणून त्यांना सैन्यात भरती व्हावं लागलं. 1947 साली फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील चित्रपटसृष्टीत काम शोधण्यास सुरुवात केली, मात्र त्यांना काही काम मिळाले नाही. यानंतर ते पुन्हा सैन्यात दाखल झाले आणि काही काळ तेथेच कार्यरत राहिले. 3 वर्षे सैन्यात सेवा दिल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला जीवनाचा उद्देश गीतं लिहिणं आहे. 1957 मध्ये त्यांना पहिल्यांदा गीतं लिहिण्याची संधी मिळाली. त्यानंतर 1963 साली अभिनेता आणि दिग्दर्शक राज कपूर यांनी मेहंदी लगी मेरे हात या चित्रपटात गाणी लिहिण्याची संधी दिली. या चित्रपटातील गाणी विशेष लोकप्रिय झाली. जब जब फूल खिले, हिमालय की गोद में, मिलन, फर्ज, तकदीर, आराधना, ताल यांसारख्या अनेक चित्रपटातील गाणी त्यांनी लिहिली. त्यांच्या साध्या सोप्या भाषेतील कविता, गीतातील गोडवा, शब्दांची ठेवण ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्य होती. त्यांनी लिहिलेली गाणी लोकांना आवडली आणि ते एक लोकप्रिय गीतकार झाले. त्यांनी अनेक संगीतकारांबरोबर सुपरहिट गाणी लिहिली. प्रत्येक गाण्याचे बोल हे त्या गाण्याच्या कथेवर आणि चित्रपटातील असलेल्या परिस्थितीवर अवलंबून असतात हे लक्षात ठेवून ते गीतं लिहत असत. आपल्या चित्रपट कारकिर्दीत बक्षी यांनी 4000 अधिक गाणी लिहिली. त्यांना उत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार 4 वेळा मिळाला. अशा या लोकप्रिय गीतकाराने 30 मार्च 2002 रोजी या जगाचा निरोप घेतला. श्रोते हो, त्यांच्या गाण्यातून ते सदैव आपल्या हृदयात जिवंत राहतील. गायक संगीतकार बदलत राहतील, पण आनंद बक्षी यांच्या लिखाणाची जादू शेवटपर्यंत अबाधित असेल. अशा या एकापेक्षा एक अप्रतिम गीतं लिहिणारे गीतकार आनंद बक्षी यांना संगीतमय अभिवादन.

0: देखिए साईं बाबा तेरे हजारों हाथ, प्रतिदिन शाम 6:30 बजे
1: सिर्फ DD नेशनल पर, देश का पहला चैनल, देश का अपना चैनल।
2: एकदम स्वस्त आणि मस्त।
3: अहो काय स्वस्त आणि मस्त,
2: आकाशवाणीवरील जाहिरात ग।
3: हे मात्र खरे हो,
2: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात।
3: जाहिरात असो कशाची ही,
2: मग आत्ताच करतो संपर्क।
3: पत्ता माहित आहे ना?
2: होय, तर जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ।
4: हिरवी धरणी हिरवे तरु, हिरवी हिरवी वाट सांगते, प्लॅस्टिकचा नकोच वापर, सारी सृष्टी हेच मागते।

श्रोते हो, एक निवेदन ऐका. शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 25 आणि 26 जुलै 2026 रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरं देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी

दुपारी 3 ते 4 या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे 072-32-24-54-64 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार, निवेदन संपलं.

आमची गाणी तुमच्या कानी, तुमची सखी आकाशवाणी। स्वरझनकार एका चित्रपटातून रसरंग, गीतांचे उठती तरंग, प्रगतीपथावर घेऊन जाती नितनवीन जाहिराती, तुमच्या सोबत तुमच्यासाठी आकाशवाणी यवतमाळ।

आकाशवाणी यवतमाळ केंद्राच्या प्रसारणाचा आनंद आपण घेत आहात. यावेळी सकाळचे 7:07 होत आहे. ठीक 7:10 पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र, त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर

0: डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
1: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
0: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
2: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकले.
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
3: आता मी पण घेते.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
6: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही, आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नात हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
7: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
6: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाही.
8: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
7: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
6: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
8: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
6: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
9: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
10: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे राज्यातही पडसाद. विविध पक्ष संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड, अमरावती आणि काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय येऊन दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकवले. तत्पूर्वी दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी संवाद साधला. जगभरात अशांतता आहे, त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. या सर्व अडचणींनंतरही भारतानं 7.60% आर्थिक वाढ नोंदवत जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखलं, असं पंतप्रधान म्हणाले. यावेळी सर्व पक्षांच्या खासदारांना आवाहन करताना ते म्हणाले,
11: दल उनका कोई भी हो, उनके पास एक लंबा अनुभव है. ऐसे समय में उनके अनुभव की, उनके ज्ञान की संसद को भी जरूरत है, देश को भी जरूरत है. और इसके लिए संसद का चलना, सार्थक चर्चा होना, मिलजुल करके देश को आगे ले जाने के संकल्प लेना, ये मैं समझता हूँ कि बहुत ही समय की मांग है. मैं आशा करता हूँ तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले. ये संसद की हमारी भूमिका है. मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूं.
10: केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. यावेळी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली, तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी

0: प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत मोठ्या संख्येनं जमलेल्या तरुणांनी जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही ठिकठिकाणी काल आंदोलनं करण्यात आली. पुणे, नागपूर, बीड, यवतमाळ, नाशिक, सिंधुदुर्गसह अनेक ठिकाणी काल मोर्चे काढण्यात आले. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी केलेल्या दानाच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक झाली. तंजावर इथल्या मोडी लिपीतील सुमारे 15,00,000 ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. तसंच लंडन इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामालाही गती देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. विविध भारतीय आणि जागतिक भाषातील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं अनुवाद समिती स्थापन करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमध्ये श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर अशा 3 तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांच्या अनुषंगानं 115 कोटींच्या विकास कामांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आराखड्यातील सर्व कामं उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन दर्जेदार पद्धतीनं आणि टप्प्याटप्प्यानं निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमरावती जिल्ह्यात पावसाची स्थिती मान्सूनच्या सुरुवातीला सरासरीपेक्षा कमी राहिली, मात्र पेरणीनंतर पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जून महिन्यात महाराष्ट्रात पावसात मोठी तूट होती, त्यामुळे अमरावती जिल्ह्यावरही त्याचा परिणाम झाला. जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोर धरल्याने परिस्थिती सुधारली. अमरावती विभागात जवळपास 58% शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. जिल्ह्यात खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. यामध्ये कापूस, तूर, उडीद, मूग, मका, तीळ व मेळघाटातील काही भागात भाताची सुद्धा लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती, वेळेवर झालेला पाऊस, पेरणीनंतर रिमझिम येत राहिलेल्या पावसांमुळे यंदा पिकं चांगली डौलदार उभी झाल्याचं दिसून आलं. ज्या भागात अजूनही पावसांची कमतरता आहे तिथे दुबार पेरणीची शक्यता व्यक्त केली आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना अंतर्मशागत, तण नियंत्रण आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहून जयंत सोनोने.
0: 8 दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतीच्या कामांना परत सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काल रात्री रोहा, पेण, अलिबागसह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्रामची पारंपरिक जागा वैष्णव आखाड्यांना द्यावी अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महामंत्री संजय दाजी महाराज यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्यासाठी 3 वैष्णव आखाड्यांबरोबरच त्यांच्याशी संलग्न 1,000+ धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी वास्तव्याला येणार आहेत. या जागेवरील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध असल्यानं हे काम सध्या स्थगित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात पुरंदवडे इथं पार पडलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा अकलूज इथं झाला. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उद्यापासून 31 जुलैपर्यंत राज्यभर विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना नव्यानं शिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. राज्यात काल झालेल्या 2 रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले, तर मुंबईच्या मानखुर्द परिसरात काल सकाळी बेस्ट बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार डॉ कुमार सप्तर्षी यांच्या पार्थिवावर काल पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. येत्या रविवारी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 10 वाजता श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. हवामान. राज्यात काल बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली. कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची तर विदर्भात हलक्या पावसाची नोंद झाली. अलिबाग, पुणे, कराड, बीड आणि आंबेजोगाई इथं जोरदार वारे वाहिले. आजही कोकण घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं नोंदवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या आंदोलनाचे राज्यातही पडसाद. विविध पक्ष संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड, अमरावती आणि काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
3: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे. रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
4: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
5: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 22 सेकंद झाली आहेत. दिनविशेष. सहज सोप्या आणि भावस्पर्शी शब्दात हिंदी चित्रपट संगीताला अजरामर गाणी देणारे ज्येष्ठ गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म 21 जुलै 1930 या दिवशी. 21 जुलै 2009 या दिवशी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगळ यांनी या जगाचा निरोप घेतला. गंगूबाई कलाकार म्हणून फार मोठ्या होत्याच, पण एक माणूस, विचारी नागरिक म्हणूनही थोर होत्या. भारतीय

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले. त्यांचं शास्त्रीय संगीत क्षेत्रातलं योगदान अमूल्य आहे.

आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आधुनिक काळात मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांचं व्यवस्थापन करताना तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरतीये. नियंत्रण कक्ष, डिजिटल मॉनिटरिंग, विविध विभागांमधील समन्वय आणि तात्काळ निर्णय प्रक्रिया यामुळं वारीचं व्यवस्थापन अधिक प्रभावी होत आहे. आषाढी वारीचं नियोजन हे प्रशासनातील उत्कृष्ट समन्वय, नियोजन क्षमता आणि लोकसेवेचं उत्तम उदाहरण आहे. आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हा व्यवस्थापनामधला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला गर्दी होते आणि असंख्य वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे साथीचे रोग पसरू नयेत किंवा इतर आजार होऊ नयेत म्हणून प्रशासन दक्षता घेतं. याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडं नक्की किती साधन सामग्री आहे, मनुष्यबळ याचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ आरोग्याच्या बाबतीमध्ये जर बोलत झालं तर किती वैद्यकीय अधिकारी आहेत, किती नर्सेस आहेत, किती आरोग्य सेवक आहेत, किती ॲम्ब्युलन्सेस आहेत आपल्याकडं, आणि हे सर्वांचं किती औषधं आपल्याला लागणार आहेत, सध्या साठा किती आहे आणि याचं नियोजन तुम्ही कसं करणार, फिरती वैद्यकीय पथकं जर आपल्याला तयार करायची असतील तर ती किती लागणार आहेत आपल्याला, यासाठी आवश्यक इतर काही संस्था, इतर काही दवाखाने, इतर काही खाजगी दवाखाने, डॉक्टर्स किंवा संस्था मदत करत असतात. तर अशा प्रकारच्या खाजगी संस्थांची किंवा वैद्यकीय व्यावसायिकांची मदत कशी मिळू शकते किंवा त्यांच्याबरोबर आपण जर कोलॅबरेट करू शकलो तर त्यांना एखादा भाग जर आपण देऊ शकलो आणि त्याचा समन्वय जर करू शकलो तर याचा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग हा त्या नियोजनामध्ये असतो. आणि त्यानुसार मग एकदा आपल्याकडे उपलब्ध असणारी साधनसामग्रीचा अंदाज आला की मग अजून जर जास्त प्रमाणामध्ये जर लागणार असेल तर इतर जिल्ह्यांमधून सुद्धा सामुग्री, उदाहरणार्थ ॲम्ब्युलन्स मागवलं जातं, मनुष्यबळ मागवलं जातं, त्यांच्या तिथे त्या ठिकाणी नेमणुका केल्या जातात आणि मग कोण व्यक्ती किती पथकं कोणत्या ठिकाणी किती वाजता किती वेळ हे सर्व या सूक्ष्म नियोजन जे असतं ते आरोग्य विभागाचे अधिकारी करतात. ग्रामीण भागामध्ये साधारणपणे जे आरोग्य त्यांचा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आहे त्याच्यानुसार हे नियोजन केलं जातं. या नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक ज्या पद्धतीनं म्हणजे रस्त्यावरचं किंवा उपलब्ध जी ग्रामीण रुग्णालयं असतील किंवा इतर रुग्णालय उपकेंद्रचे असतील, खाजगी दवाखाने असतील, याचं एकदा नियोजन झाल्यानंतर कदाचित आणि बऱ्याच ठिकाणी जास्त खाटांची पण आवश्यकता असू शकते. म्हणजे आता सरकारी रुग्णालयामध्ये किंवा इतर निमसरकारी रुग्णालयामध्ये जरी खाटा असल्या आणि जास्त जर खाटा लागू शकल्या तर त्याच्यासाठी प्रायव्हेट जे काही म्हणजे खाजगी रुग्णालयामधल्या खाटासुद्धा जिल्हाधिकारी आरक्षित करून टाकतात की जेणेकरून अचानकपणे जर आपल्याला गरज लागली तर त्या रुग्णालयामध्ये सुद्धा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा दुसरा एक भाग आहे की आपल्याकडच्या संसाधनाची माहिती पण असणं गरजेचे आहे. मग कुठल्या ठिकाणी एक्सरेची व्यवस्था आहे, कुठल्या ठिकाणी ऑपरेशन होऊ शकतं, कशा प्रकारचं ऑपरेशन होऊ शकतं, किती सर्जन, किती ॲनेस्थेसिस्ट, अशा प्रकार किती लहान मुलांचे डॉक्टर्स, अशा विविध प्रकारच्या डॉक्टरांची पण माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी ठेवतात जेणेकरून अचानकपणे जर परिस्थिती उद्भवली तर या मंडळींशी संपर्क करून त्यांना पण त्या ठिकाणी ह्या सेवा चांगल्या पद्धतीने देण्यासाठी पाचारण करण्यात येतं. औषधं किती लागणार आहेत त्याचं नियोजन तर होतंच होतं पण औषधाचा पुरवठा कसा होईल, तो वेळेत पोचतील कशी याचं पण नियोजन केलं जातं. मग ज्यावेळेला पारखी तिथे येते किंवा वारी तिथे येते त्यावेळेला प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवली जाते की कोणत्या प्रकारचे रुग्णवर उपचार झाले जेणेकरून एक अंदाज, ही हा जो डेटा आहे ही जी माहिती खूप महत्त्वाची आहे की एखाद्या ठिकाणी जर एखाद्या साथीच्या रोगाचा जर तुम्हाला दिसला रुग्ण तर त्याचा उगम कुठं नक्की होतं आणि मग जर त्या ठिकाणी ती साथ किंवा तो रोग ज्या ठिकाणी येऊ शकतो किंवा पाण्यातनं निर्माण पाण्यातनं जे काही जंतू किंवा विषाणू जातात त्याच्यामधनं काही व्याधी होतात किंवा तिथं गलिच्छ किंवा अस्वच्छतेमुळे निर्माण होणारा व्याधी तर त्याबरोबर त्या ठिकाणी ते रुग्ण गेल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती गोळा केली जाते की नक्की कुठून पाणी प्यालात, कुठं राहिलात तुम्ही आणि मग त्या ठिकाणी जर अशुद्ध पाणी असेल तिथं जर तुम्हाला स्वच्छतेची गरज असेल किंवा इतर काही उपाययोजना करायची असेल तात्काळ ती उपाययोजना केली जाते जेणेकरून मोठ्या प्रमाणावर ती पसरू नये. आणि याच्यासाठी जो की माहिती जी देवाणघेवाण आहे ती खूप गरजेची असते आणि मग डॉक्टरांच्या माध्यमातून नर्सेसच्या माध्यमातून पेशंटची जी तपासणी होते तो हा सगळा डेटा हा जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा संबंधित ते जे प्रमुख असतात त्यांच्याकडे जातो, त्याचं अनालिसिस होतं आणि त्याप्रमाणे पुढील उपाययोजना केली जाते. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं, हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशाप्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथं टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत उत्स्फूर्त आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन आणि आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढचा मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्यापूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्यावेळेला वारकरी चालत असतात रस्त्यानी त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकं तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म

असेल त्याच्यातनच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ह्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय, जसं मी आत्ता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्या वेळेला त्या वेळ ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं, याच्यासाठी खूप मनुष्यबळ, खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टीमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना, तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन, म्हणजे त्यात ते होऊच नये म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना, याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड, म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था, या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली, त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी, उदाहरणार्थ तहसीलमध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो, म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना, एखादा निर्णय, एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं, ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी, समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा, हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो, म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन, उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा BDO अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार, तो टँकर किती वाजता तिथं पोचणार, त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतुकरण झालेलं आहे, तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, ह्या सर्वाचं नियंत्रण, सर्वाचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी, मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य, येण्याचं पाण्याचं व्यवस्थापन, स्वच्छता, या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य, म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन, ज्याच्यामध्ये समन्वय, की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद, कम्युनिकेशन, याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं, अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो, जो प्रत्यक्ष काम करत असतो, त्याच्यापर्यंत ते पोचणं
आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी

0: सांगतो किंवा त्याच्यामध्ये काही निर्माण होणारे काही संवाद असतील तर तेच ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोहोचणं हे पण खूप महत्त्वाचं. आणि हे जो म्हणजे संवाद, समन्वय आणि सहकार या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्त्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा.
1: श्रोतेहो, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धेची, संस्कृतीची आणि सामाजिक एकतेची ओळख आहे. या भव्य सोहळ्यामागे असते प्रशासनाची दूरदृष्टी, नियोजन, कौशल्य आणि विविध यंत्रणांचा समन्वय. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रशासनाच्या नियोजनाची ही गाथा आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो. आणि माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी, यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमातसुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 7:40 झालीत. श्रोते हो ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात हा स्वर होता शान यांचा.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अंजू ब्रेहबर यांची गझल ऐकूया पंकज उदास यांच्या आवाजात.

श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम या गीताबरोबर समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 8 वाजत आहे. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही.
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना?
0: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.

ओ पी नय्यर यांच्या संगीत नियोजनात मजरूह यांचं गीत आपण ऐकलं. मेरे सनम चित्रपटासाठी स्वर होता मोहम्मद रफी यांचा. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीतातील उर्वरित रचना ऐकूया 8:40. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 8:30 होत आहे. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून सहक्षेपित करीत आहोत मुंबई केंद्रावरून.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि FIH यूथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल झाल्या आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसिडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसिडोनियन समपदस्थ गोर्डाना सिल्जानोस्कोवा डाकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या देशाचे पंतप्रधान आणि संसदेच्या सभापतींचीही त्या भेट घेणार असून उत्तर मॅसिडोनियाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. याशिवाय त्या भारत उत्तर मॅसिडोनिया व्यवसाय मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी औषध निर्माण विज्ञान तसंच तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान यासारख्या प्राधान्याच्या क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल पनामाचे परराष्ट्र मंत्री झेवियर एदुआर्दो मार्टिनेस आचा वास्केज यांची दिल्लीत भेट घेतली. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन क्षेत्रात भारताचं प्रवेशद्वार म्हणून पनामा समवेतचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या महत्वावर कालच्या बैठकीत उभय नेत्यांनी संवाद साधला. व्यापार व्यवसाय विकास सागरी क्षेत्र आरोग्य कृषी शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रातील सहकार्य वाढवणं बहुपक्षीय व्यासपीठांवरील सहकार्य यासह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. पनामाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान सर्वच क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध बळकट होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिलाच दिवस वादळी ठरला. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार नीट पेपर फुटी त्यावरून सुरू असलेलं युवकांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी काल निषेधाचे फलकही फडकावले. तत्पूर्वी राज्यसभेत सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. या भेटीत प्राथमिक चर्चा करण्यात आली असं नड्डा यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनावेळी घडलेल्या हिंसक घटनेत 118 अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विशेष आयुक्त सहआयुक्त अशा

0: वरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कायद्याचं उल्लंघन होईल असं वर्तन करू नये अशा पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी नियमबाह्य आक्रमक आणि हिंसक वर्तन सुरूच ठेवत लागू असलेल्या बंदी आदेशांचं उल्लंघन करून पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या तसंच सरकारी वाहनांचीही नासधूस केली असं दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या झटापटीत जवळपास 60 आंदोलक देखील जखमी झाले. यावेळी पोलिसांनी सुमारे 70 जणांना ताब्यात घेतलं आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साप्ताहिक धोरणात्मक बैठक आज सकाळी संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीला संबोधित करणार आहेत. आघाडीतील घटक पक्षांची एकजूट दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी ही बैठक घेतली जाते. त्यामुळे आता यापुढे या बैठकीला मंगल मिलन असं म्हटलं जाणार आहे. देशाचे निर्वाचित पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा गौरव करणारा अभिनंदन ठराव या बैठकीत मांडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडमचं पंतप्रधान पद स्वीकारल्याबद्दल अँडी बर्नहॅम यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि युके हे सामायिक लोकशाही मूल्यांनी बांधलेले देश असून या देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण आणि परस्पर संबंध या सर्व क्षेत्रात सहकार्य असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. प्राथमिक तपासणी अहवाल दाखल होण्यापूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून निर्देश घ्यावेत असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर या याचिकेवर 27 तारखेला पुन्हा सुनावणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स या भारतीय कंपनीनं विकसित केलेली देशातली पहिली डेंग्यू प्रतिबंधक लस बाजारात आणण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. क्यूडेंगा नावाच्या या लसीचा 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींकरता वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला पूर्वी डेंग्यूची लागण झाली असो अथवा नसो ही लस देता येऊ शकते असं संबंधित कंपनीनं म्हटलं आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून पुरात दगावलेल्यांची संख्या 10 पोचली आहे. राज्यातील जोरहाट, दिब्रुगड, शिवसागर आणि गोलाघाटसह 16 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला आहे. सुमारे 800 गावं पाण्याखाली असून 3,00,000 अधिक नागरिक बाधित झाले आहेत. 19,000 हेक्टरहून अधिक पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि इतर संस्थांनी पूरग्रस्त भागातून 6,700 अधिक लोकांची सुटका केली आहे. पुरामुळे अनेक रस्ते, बंधारे आणि इतर पायाभूत सुविधांचंही नुकसान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्येही पावसामुळे मोठं नुकसान झालं असून गेल्या 3 दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 23 झाली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना 6,00,000 रुपये मदत जाहीर केली आहे. ओमान इथं सुरू असलेल्या FIH यूथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. या दोन्ही संघांचा एलिट पूलमध्ये समावेश आहे. भारतीय महिला संघानं स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाविरुद्ध 8-3 असा विजय नोंदवला, तर पुरुषांच्या संघानं पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला 7-3 असं नमवलं. ही स्पर्धा FIH यूथ हॉकी 5S विश्वकरंडक स्पर्धेसाठी आशियाई पात्रता फेरी आहे. भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू आजपासून सुरू होणाऱ्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. महिला एकेरीच्या सामन्यात तिचा पहिला सामना उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. देविका सिहाग तसंच लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि HS प्रणॉय देखील स्पर्धेत सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि FIH यूथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालीत. श्रोते हो, ऐकूया हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित रचना.

आनंद बक्षे यांचं गीत ऐकूया ताल चित्रपटातील. स्वर आहे उदित नारायण, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांचा.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

0: किस्मत चित्रपटातील हे गीत होतं एस एच बिहारी यांचं. महेंद्र कपूर यांच्या स्वराला संगीत होतं ओ पी नय्यर यांचं.
1: थोडा अभ्यास, थोडी मौज, मिळवा ज्ञान, जमवा फौज. येऊन बसा रेडिओ पाशी, काढा रविवारी उसंत जराशी. ऐका बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालविश्व. 2 ऑगस्ट 2026 पासून दर रविवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी यवतमाळवरून FM 102.7 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा.

उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या युगलस्वरात ऐकूया समीर यांची रचना. तलाश चित्रपटासाठी संगीत आहे संजीव दर्शन यांचं.

श्रोते हो, समीर यांचं गीत आपण ऐकलत आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

आकाशवाणी यवतमाळ केंद्राच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. यावेळी सकाळचे 9 वाजत आहे. थोड्याच वेळात विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: एक ताजमहल, एक लता मंगेशकर, एक विविध भारती। विविध भारती आपका जीवन संगीत।
1: विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकलेत। श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण। यावेळी सकाळचे 10 वाजलेत। ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम।

0: श्रोते हो, या गीताला स्वर होता माधुरी करमरकर, अमेय दाते आणि सहकाऱ्यांचा.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ऐकूया राम मोरे यांची रचना.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

अनिल कांबळे यांचं गीत ऐकूया श्रीधर फडके यांच्या संगीत निर्देशनात. या गीताला स्वर आहे सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर यांचा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: बेला शेंडे यांच्या आवाजात ऐकूया शांता शेळके यांची रचना. संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

अशोक पत्की यांच्या संगीत निर्देशनात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता भूपेंद्र यांचा. सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सौमित्र यांची रचना. स्वर आणि संगीत आहे मिलिंद इंगळे यांचं.

श्रोते हो सौमित्र यांच्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 10:30 झालीत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत होतं सनम तेरी कसम. चित्रपटातील आवडी या श्रोत्यांची महावीर नगर भाग एक दारवा रोड यवतमाळचे साहेबराव मनवर, रंजना कुणाल, प्रियंका आणि वियान मनवर, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळी, यडगुळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून, राजेंद्र नगर यवतमाळचे रेशमा लोखंडवाला, अमीनभाई, समीर, मोंटू, आर्या, जानिसार आणि निजार लोखंडवाला, बोराळ धरण तालुका मालेगावचे दत्ता, सुनीता, सानिका आणि गजानन घायाळ. यानंतरची रचना आहे शक्ती चित्रपटातील गायिका आहेत लता मंगेशकर आणि गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे पाटील, राजदीप राशी, शीतल राजेश, कनेरा मोहल्ला पटियाला इथून बत्ता परिवार, मुकेश नीलम, नितीन पलक, करण गीतू, निहारिका, हार्दिक आणि वंश बत्ता, सिद्धेश्वरनगर यवतमाळचे पंजाब रामटेके, यशोधराताई, पूजा आणि शाव्या रामटेके, अयोध्यानगर राळेगाव इथून विनोद कुमार ढवळे, वेणुताई रुचा आणि प्रथमेश ढवळे, दिग्रस इथून किरण शिंदे, जया जान्हवी, अनुराग आणि श्याम शिंदे.

आणि ही आहे कार्यक्रमातील शेवटची रचना. स्वर किशोर कुमार यांचा, संगीतकार एस डी बर्मन आणि चित्रपट शर्मिली. गीत ऐकायचं या श्रोत्यांना राम रहीमनगर यवतमाळ इथून जनाब शेख आझाद बेगम, लतीफा आझाद, जरूर वरूर महाराष्ट्राचे बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चर्पे, रजनी कणेरे, कार्तिक आणि युवराज वाडोदे, रामपूर तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळचे नितीन पाटील, प्रीती, आदिती, युवराज पाटील आणि पाटील परिवार, सोलापूर महाराष्ट्र इथून शैलेंद्र, शांताताई, सिद्धी, सृष्टी आणि समस्त पाटील परिवार, सायलीला पार कारणीचे मांगिलाजी तुनगर, वच्छलाताई, चंद्रकला, सुमित कुमार, अमोल तुनगर, वीरा आणि समस्त तुनगर परिवार, पुणेचे प्रतीक्षा आणि दीपकराव बुलबुले,

आपकी पसंद या कार्यक्रमा श्रोते हो अपने आपल्या मनातील हिंदी गीत कळू शकता. पत्ता लिहून घ्या, आपकी पसंद द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार, हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद, चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहेत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा दिवस अगदी खूप खूप खूप खास आहे, कारण का तुम्ही सगळेजण आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात. कारणच तसं आहे, आज श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आणि अर्थातच तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात, त्याच्यातून मनोरंजन किती छान निखळ होतं, खूप छान माहिती उद्बोधनपर आपल्याला ऐकायला मिळतं आणि अर्थात चालू घडामोडींविषयीसुद्धा आपल्याला ह्याच्यातून ऐकायला मिळतं. तर दीप्ती, आपले दूरध्वनी क्रमांक सुद्धा सांग ना श्रोत्यांना.
1: हो मधुलिका, आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. या दोन क्रमांकांच्या मागे आपण 022 लावू शकतो. मुंबई बाहेरील श्रोते 022 लावू शकतात आणि मोबाईल धारकही 022 45 15 41 29 022 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून आपण आपल्या प्रतिक्रिया इकडे आम्हाला नक्की कळवा आजच्या दिवसासाठी.
0: आणि त्याआधी आपण सगळ्यांच्या आवडीची आपुलकी या घराती कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकूया. यात सहभागी होत आहेत नेहा खरे, दिनेश अडावतकर आणि चेतना झांजे. या आजच्या आपल्या श्रुतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: मनोहर।
1: वा वा, अगदी विठ्ठलमय झालायस रोहित।
0: मी एकटाच नाही, अख्खा महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे। अगं पंढरपूरची वारी सुरू आहे ना, आणि आता आषाढी एकादशी जवळ आली।
1: हो
0: खरं सांगू का सुखदा, वर्षभर

0: कुठलीही गाणी कितीही ऐकली ना तरी आषाढ महिना आला की मनात अभंगाचे सूर अगदी असे गुंजायला लागतात. मन विठ्ठल भक्तीत लीन होतं. आणि
1: स्वयंपाकघरात साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, रताळी हे सगळे बाहेर डोकवायला लागतात.
0: बाकी वर्षभर डब्यामध्ये शांत बसलेले असतात बिचारे. पण आषाढी एकादशी आली की आमची आठवण आली का असं विचारतात.
1: आणि बटाट्याची तर काय चांदीच चांदी, उपवास असो की नसो तो प्रत्येक पदार्थात हजर.
0: हे बघ, बटाटा म्हणजे कसं की स्वयंपाकघरातला सर्व गुण संपन्न कलाकार आहे. ऑलराऊंडर पठ्या भाजीमध्ये, वड्यात, खिचडीत आणि उपवासाच्या बाबतीत तर मुख्य नायक.
1: हो, अगदी हिरो. पण एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे आषाढ महिना आला की मला ना आजीची आठवण होते. पहाटे उठून अंगणामध्ये छान रांगोळी काढायची, तुळशीपाशी दिवा लावायची आणि मग अभंग गुणगुणत कामं करायची.
0: आणि मला ना बाबा आठवतात. एकादशी म्हणजे त्यांच्या दृष्टीने अगदी घरातला सणच. सकाळ झाली की भीमसेन जोशींचे अभंग सुरू व्हायचे. तो पहाडी आवाज घरामध्ये असा घुमला ना की खऱ्या अर्थाने एकादशी आल्याचं कळायचं. मग त्यांचा उपवास सुरू व्हायचा आणि आमची साग्र संगीत मेजवानी. माझी आई आजही एकादशीला म्हणते, उपवास पोटाचा कमी मनाचा जास्त असतो. तेव्हा वाटायचं की उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याचा किस.
1: तुझ्यासाठी की नाही एकादशी म्हणजे दुप्पट खाशी, हो की नाही.
0: पण मला आता कळते बरं का की राग, मत्सर, अहंकार यांचा देखील उपवास करायचा असतो.
1: वा, हा विचार खरंच चांगला आहे. आणि म्हणूनच कदाचित वारकरी इतका मोठा प्रवास करू शकतात. पाय पंढरपूरकडे चालत असतात पण मन स्वतःकडे परत येत असतं. ही वारी म्हणजे एक दिव्य सोहळाच असतो नाही का.
0: तर दिवे घाटामध्ये ज्ञानोबांची पालखी चढते तेव्हा असं वाटतं की जसं काही नदी दुथडी भरून उलटी चाललेली आहे. आणि मग ना तो अभंग आठवायला लागतो.
1: कोणता रे?
0: नाथांच्या घराची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळोनी. अजिम्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला गेले. म्हणजे ते निरेचं स्नान, उभं रिंगण, मेंढ्यांचं रिंगण, वारकऱ्यांचे खेळ हे सगळं बघत बघत तर आपण लहानाचे मोठे झालो ना.
1: लहानपणी किती रोहित, मला असं वाटायचं कशाला बरं इतकी माणसं पायी चालत जात असतील, एवढी काय ओढ आहे त्यांना विठ्ठलाची, बसने जाऊ शकले असते ना.
0: मला सुद्धा तसंच वाटायचं. मग एकदा बाबांनी सांगितलं, अरे वारी म्हणजे फक्त पोहोचण्याचा प्रवास नाही, स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे. खरंच ते वाक्य मी अजूनही विसरलो नाही बघ.
1: स्वतःला बदलण्याचा प्रवास. खरंच रस्त्यावर लाखो लोक, पण ढकलाढकली, चेंगरा चेंगरी नाही, लहान मोठा भेद नाही, जातपात नाही, एका तालात एका लईत सगळे एकत्र.
0: कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच असत, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता ही ओळ ऐकली ना की डोळ्यासमोर अक्षरशः विटेवर उभा राहिलेला तो विठुराया येतो.
1: खरी गोष्ट आहे. आणि मग त्यांच्या मनामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग उठत राहतात. आणि ओठांवर एकच गजर असतो, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली माऊली.
0: आजकाल बघ, लोक परदेशातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या मोठमोठ्या मॅरेथॉनचं कौतुक करतात, त्यासाठी वर्षभर मेहनत करतात. पण आपल्या वारकऱ्यांची ही शेकडो वर्षांची जी पायी चालण्याची परंपरा आहे ती किती मोठी सांग.
1: हो, यात स्पर्धा नाही, क्रमांक नाही, बक्षीस नाही, तरीही लाखो लोक वर्षानुवर्ष चालतात.
0: कारण जिथे श्रद्धा असते, प्रेम असतं, तिथे थकवा टिकत नाही फार वेळ.
1: कोण आलं यावेळेला
0: बघ ना, कदाचित आषाढाबरोबर एखादी गोड आठवणही दारात उभी असेल.
1: उघडते मी दार.
2: हॅलो सुखदा. अगं येताना कितीतरी वेळ खाली तुमच्या सोसायटीच्या गेटवरच थांबले होते.
1: का ग?
2: म्हटलं 2 मिनिटं डोळे भरून बघू तरी दे.
1: काय काय होतं आमच्या सोसायटीच्या तिथे खाली?
2: अगं दिंडी जात होती ना.
1: अच्छा.
2: छोटीशीच होती पण वातावरण इतकं प्रसन्न, कोणी टाळ वाजवत होतं, कोणी मृदुंग, एक आजोबा अगदी तल्लीन होऊन नाम घेत होते. नकळत मीही 2 मिनिटं तिथेच उभे राहिले.
0: हो, हीच तर खरी वारीची जादू आहे. आपण वारकऱ्यांना बघायला थांबतो पण ते पुढे जातात तेव्हा आपलं मन सुद्धा त्यांच्यासोबत 2 पावलं चालून येतं.
2: अगदी. आणि एक गंमत सांगू का? एक लहान मुलगा पाण्याच्या बाटल्या वाटत होता. त्याला त्याच्या आईने विचारलं तर तो म्हणाला, आई किती लांब चालायचंय त्यांना, तहान लागली असेल ना. ते ऐकून माझे डोळेच भरून आले.
1: खरे. वारीची

0: शिकवण हीच नाही का सेवा. कुणी सांगितलेलं नसतं पण प्रत्येक जण स्वतःहून काहीतरी करत असतो.
1: म्हणून तर म्हणतात ना की वारी पायांनी कमी आणि मनाने जास्त चालायची असते.
2: तुमच्या घरात येताच अभंग ऐकू आला, क्षणभर वाटलं बाबा आले की काय, ते पहाटे रेडिओ लावायचे आणि मग पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, किशोर यामोणकर यांचे सूर घरात निनादायचे. त्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. एक पहाडी आवाज, एक नदीचा सुरेल सूर आणि एक आर्त हाक. पण हे सगळं जाणार एकाच दिशेने, विठ्ठलापाशी.
0: बरोबर, हेच मी आत्ता रोहितला सांगत होते. आई पोळ्या लटायची, आजी देवापुढे दिवा लावायची, आम्ही मुलं अजून अंथरुणात लोळत असायचो. पण अभंगाचे सूर कानी आले की उठून बसायचो.
2: आणि आजची मुलं पहाटे अभंग नाही, मोबाईलचा अलार्म ऐकतात.
1: तोही तीनदा स्नूज करून. मुलंच कशाला, आपण तेच करतो की.
0: अर्थात काळ बदलला म्हणून सगळंच बदललं असं नाही. आजही लाखो तरुण वारीत चालतात. कुणी इंजिनियर असतो, कुणी डॉक्टर, कुणी शेतकरी, कुणी विद्यार्थी. टाळ एकच, नाम एकच, विठ्ठल एकच.
2: मला एक वारकरी आजोबा म्हणाले, माऊली वारीत कोणी पुढचा नसतो, कोणी मागचाही नसतो, सगळे विठ्ठलाचे वारकरी. किती मोठं वाक्य आहे ना हे.
0: म्हणून तर विठ्ठल विटेवर उभा आहे, बसला नाही येतो. जणू म्हणतोय या, मी तुमची वाट पाहतोय.
1: खरंय, आपण देवाकडे काय मागतो, पैसा, यश, सुख. पण वारकरी एकच मागणं मागतो, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम.
2: आणि म्हणूनच विठ्ठलाला आपण मायबाप म्हणतो, कारण तो आई आहे आणि वडीलही. आणि त्याचमुळे पाऊस पाणी नीट व्हावं, सगळ्यांना सुख समाधान मिळावं यासाठी त्याला साकडं घातलं जातं. म्हणतात ना, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
1: बरोबर, मला एक सांग. म्हणजे एवढ्या भक्तिमय अशा वातावरणामध्ये आपला एक छोटासा प्रश्न माझा, की उपवासाची खिचडी झाली की नाही?
0: झालं. तुला आपली विठ्ठलापेक्षा खिचडीच बरी आठवली रे.
2: रोहित, तुझी भक्ती पोटातून सुरू होते बहुते.
1: काय करणार अगं, रिकाम्या पोटी विठ्ठल विठ्ठल म्हणताना मध्ये शेंगदाणे शेंगदाणे असं व्हायचं.
0: तर आधी पोटोबा आणि मग विठोबा अशी म्हणच आहे नाही का आपल्याकडे. पण आधी आपण चहा घेऊ आणि मग आणखी गप्पा मारू.
1: बरं रेवा, तू म्हणालीस की दिंडी बघून तू थांबली होतीस. एक सांग, आजच्या धकाधकीच्या जगात एवढी माणसं इतक्या आनंदाने कशी काय चालत असतील ग?
2: मलाही तोच प्रश्न पडला होता. म्हणून मी तिथे उभ्या असलेल्या एका वारकरी आजीशी बोलले. मी विचारलं तिला, आजी एवढं चालून थकत नाहीस का ग? त्या हसल्या आणि म्हणाल्या, माऊली माझे पाय थकले तरी मन नाही थकत.
0: वा, पाय थकले तरी मन थकत नाही हे वाक्यच सगळं सांगून जातं.
2: मग त्या पुढे म्हणाल्या, घरात असताना आम्ही आमचं दुःख घेऊन एकेकटे जगतो, वारीत आलो की सगळ्यांच्या दुःखाचा सोहळा होतो.
0: वा,
2: म्हणून ते हलकं होतं.
0: माझे एक काका म्हणायचे, वारकऱ्याच्या पिशवीमध्ये कपडे कमी असतात पण समाधान खूप असतं.
1: वा, खरं आहे. आज बघ ना, आपण किती सामान घेऊन फिरतो, मोबाईल आहे, चार्जर, मग पॉवर बँक, हेडफोन, पण मन मात्र रिकामच वाटतं. आणि त्या उलट वारकरी एका छोट्याशा पिशवीमध्ये सगळा संसार त्यांचा असतो आणि मन समाधानाने भरलेलं असतं.
2: हो ना, मला अजून एक प्रसंग दिसला वारीत. एक वारकरी आजोबा थोडे मागे पडले, त्यांना चालणं कठीण जात होतं. त्यांच्या मागचा तरुण लगेच पुढे आला. त्यांनी मदत मागितली नव्हती, पण तरी त्याने त्यांची पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
0: म्हणून तर वारी शिकवते, आधार द्यायला परवानगी लागत नाही.
1: करेक्ट. आणि आधार दिला की तो उपकार नसतो तर तो संस्कार असतो.
2: अगदी.
0: मागे की नाही एक वाचनात आलं होतं माझ्या, दिंडीमध्ये एक लहान मुलगा बाबांना विचारत होता, बाबा अजून किती चालायचं. बाबा म्हणाले, विठ्ठल भेटेपर्यंत. त्यावर तो मुलगा म्हणाला, पण बाबा विठ्ठल तर प्रत्येकाच्या डोक्यावर आहे की. कारण विठ्ठल रुक्माईची मूर्ती अशी डोक्यावर घेऊन वारीत चालतात ना.
1: लहान मुलं ना देवाला फार पटकन भेटतात बघ, मोठी माणसं मात्र देव शोधण्यामध्ये आयुष्य घालवून बसतात.
0: आणि गंमत बघ, विठ्ठलाला सोन्याचे दागिने नको, त्याला टाळ, मृदंग, नाम आणि प्रेम एवढं पुरेच आहे.
1: बरं, आता भक्तीच्या गप्पा पुरे झाल्या. आता एक प्रश्न माझा मगाचाच, उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडे, दही, शेंगदाण्याची आमटी हे सगळं असतंच नाही का? मग हा उपवास की मेजवानी.

0: हे तर प्रत्येक उपवासाच्या दिवशी विचारलं जातं
1: आणि प्रत्येक वेळेला उत्तर एकच, आज एकादशी आहे उद्या विचार.
2: पण खरं सांगू, उपवास पदार्थांचा नसतो ग, तो विचारांचा असतो. एका दिवसासाठी का होईना मनातला राग कमी करायचा, मत्सर कमी करायचा, कोणाविषयी वाईट बोलायचं नाही, हे जर जमलं ना तर तोच खरा एकादशीचा प्रसाद.
0: म्हणूनच वारकरी चालताना एकमेकांना नावाने हाक मारत नाहीत, माऊली म्हणतात. एका शब्दात किती प्रेम आहे.
1: आजच्या काळात आपण एकमेकांना माऊली नाही म्हणालो तरी चालेल, पण थोडस प्रेमाने बोलायला काय हरकत आहे.
2: हो, आणि म्हणूनच संतांनी माऊली हा शब्द दिला ना, साहेब असं नाही किंवा बॉस नाही, माऊली. एका शब्दामध्ये माणूस केवढा मोठा होतो.
1: हो ना, खरंय.
0: कारण आपल्या संस्कृतीत विठ्ठलाला माऊली सुद्धा म्हटलंय आणि वारकऱ्यांना प्रत्येकात आपली विठू माऊली दिसते. ते एकमेकांच्या समोर आले की पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात, त्यात लहान मोठा असा भेद नसतो. एकमेकांमध्ये ते विठ्ठलाला बघत असतात.
2: आणि म्हणूनच वारी संपते पण तिची शिकवण वर्षभर टिकली तर प्रत्येक दिवस आषाढी एकादशीचाच.
1: काल की नाही मला दिवा लावताना आईची आठवण झाली. आई असं म्हणायची की एकादशीला फक्त देवापुढे दिवा लावू नकोस, मनातही लाव. तेव्हा अर्थ कळत नसे, आज कळतो.
2: खरंच या जुन्या माणसांचं एक वैशिष्ट्य होतं, ते मोठमोठे उपदेश करायचे नाहीत, एका वाक्यात आयुष्य शिकवून जायचे.
0: अगदी खरंय. आजोबा दरवर्षी वारीला जायचे. एकदा मी विचारलं, आजोबा एवढं चालून तुम्हाला विठ्ठल कधी भेटलाय का? ते हसले आणि मला म्हणाले, विठ्ठल भेटला की नाही ते सांगू शकत नाही, पण आपला अहंकार मागे राहतो. त्या एका वाक्याचा अर्थ मला आत्ता कळतोय.
2: म्हणूनच वारी ही चालण्याची नाही तर सोडून देण्याची परंपरा असं म्हणतात ना, राग सोडा, मत्सर सोडा, अहंकार सोडा, मग विठ्ठल फार दूर नाही.
1: हल्ली आपण काय करतो, घरामध्ये चार माणसं, चार मतं आणि पाच भांडणं.
0: आणि त्यातही टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल हा सगळ्यात मोठा वादाचा विषय.
2: पूर्वी बघ ना, घरामध्ये देवघर कुठे ठेवायचं यावर चर्चा व्हायची, आता रिमोट कुठे ठेवला आणि मोबाईल मधून डोकं बाजूला काढ असे वाद होतात.
1: खरंय, आयुष्य सुद्धा वारीसारखंच असलं पाहिजे, शिस्तबद्ध, आनंदी, समाधानी. आपलं ध्येय जर स्पष्ट असेल ना तर दुसऱ्याला ढकलायची गरज पडत नाही.
2: मागे बघ, ते दिंडीमधलं एक दृश्य दाखवलं होतं मला, ते आठवतं. एक लहान मुलगी टाळ वाजवत चालली होती, तिचा ताल जरा चुकत होता. तर मागच्या आजीने तिच्या हातावर हात ठेवला आणि ताल शिकवला. कोणी हसलं नाही की कोणी टोमणा मारला नाही. मला वाटलं हीच तर खरी शाळा आहे.
1: आपण शिकवतो कमी, टीका जास्त करतो.
0: अगं, आज तू फारच भावुक झाली आहेस.
2: सुखदा, काय आषाढाला ना की जरा असं होतच.
1: अगदी. कोणी अभंग गातो, कोणी टाळ वाजवतो, कोणी फक्त हात जोडून उभा राहतो, पण सगळ्यांच्या मनात तेच एक सावळं रूप असतं.
0: आणि म्हणूनच वारीत मला सगळ्यात जास्त आवडतो तो प्रसाद साखरेचा नाही, समतेचा.
2: वा वा वा वा. हे वाक्य अगदी लिहून ठेवण्यासारखं आहे. वारीचा सर्वात मोठा प्रसाद म्हणजे साखर नसून समता,
1: आणि त्यानंतर प्रेम.
2: चला चला चला, आता आपण एक काम करूया. संध्याकाळी मंदिरात जायचं, दर्शनासाठी नाही, 2 मिनिटं शांत बसूया तिथे जाऊन.
0: हा, आणि परत येताना एखाद्या वारकऱ्याला पाण्याची बाटली देऊ, कदाचित तोच आपला विठ्ठल असेल.
1: रोहित, बघितलंस का रे,
2: काय ग,
1: किती छान ढग आलेत बघ, पाऊस पडायला लागलाय.
2: अरे हो
0: हो ना, आषाढातलं हे वातावरण किती वेगळंच आहे ना. पावसाचा मंद आवाज, देवघरातला दिवा आणि कानात कुठेतरी अभंग घुमतोय.
2: आणि स्वयंपाकघरातून हा हा हा हा हा, तळणाचा असा सुगंध येतोय, वेड लावणारा.
1: आषाढ महिना सुरू आहे म्हणजे तळण तर करावंच लागतं ना.
0: म्हणजे काय ग सुखदा?
1: अगं, तुला माहित नाही का, आषाढ महिना आला की घरोघरी तळण्याचे पदार्थ करतात, त्याला आखाड तळणं असं म्हणतात. तिखट गोडपुऱ्या, शंकरपाळे, भजी असे चमचमीत पदार्थ केले जातात. पावसाळ्यात शरीराला ऊब मिळावी, पचनक्रिया चांगली राहावी आणि पाणी प्रदूषित होण्याच्या दिवसात शरीराला ताकद मिळावी, हा त्यामागचा उद्देश असेल.
0: थोडक्यात सांगायचं तर महाकवी कालिदासाच्या आषाढस्य प्रथम दिवसेपासून ते अगदी दिव्यांच्या अमावस्येपर्यंत आषाढ महिना अतिशय खास आहे, हे नक्की.
2: अगं, हा महिना पाऊस, चैतन्य, आनंद, सुख, भक्ती हे सगळं घेऊन येतो आणि त्यासोबत पंढरी ज्वारी आहेच, सोबत साबुदाणा खिचडी, बटाटा वेफर्स, शेंगदाणा, आमटी, असा भरगच्च मेनू सुखदानी बनवलेला आहे.
1: तुला सगळं बरोबर आठवतात रे खायच्या गोष्टी. हा, चल मी करते सगळं काही.
0: चल, मीही मदत करते.

0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली आपुल की या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या कोमल कुंभार आणि सादर केलं होतं दिनेश अडावतकर, नेहा खरे आणि चेतना झांजे यांनी.
1: तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी म्हटलं तसं सुरुवातीला तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकणार आहात आणि आकाशवाणीचं प्रसारण हे एक माध्यम आहे खूप मोठं आणि वनिता मंडळाचा कार्यक्रम तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा हा कार्यक्रम आहे. ह्याच्यामध्ये फक्त महिला नाही तर पूर्ण कुटुंबाचा समावेश ह्याच्यामध्ये होतो. रूपक आपण ऐकतो, विविध विषयांवरच्या मुलाखती आपण ऐकतो, तसंच चालू घडामोडींवर सुद्धा आपण चर्चा नेहमीच या कार्यक्रमामध्ये त्याचा समावेश करून घेत असतो.
0: यंदा भारतीय राज्य प्रसारण मंडळ म्हणजे ऑल इंडिया रेडिओ यंदा शताब्दी वर्षात पदार्पण करते आणि याच निमित्ताने आकाशवाणीच्या गोड आठवणी आपण आजच्या कार्यक्रमात जागवणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितलेल्या नंबर्सवर कॉल करू शकता 4 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर नक्की फोन करा.

0: तर आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोते सुद्धा सहभागी होणार आहेत. बघूया आपले श्रोते काय म्हणतायत ते. नमस्कार. हा बोला बोला.
1: नमस्कार ताई, मी आकाशवाणीचा श्रोता गंगाधर घुगे बोलतो, रामरावाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथून.
0: हा बोला.
1: आजच्या कार्यक्रमात मी जो संवाद झाला तो खूप आवडला.
0: अरे वा.
1: आणि याही अगोदर जवळपास मी आकाशवाणी मुंबई केंद्र 40 वर्षापासून ऐकत आहे आणि मी जुना श्रोता म्हणून मला आठवणी खूप ऐकता आणि त्या आठवणी विसरलो एवढे दिवस आकाशवाणी सोबत राहून राहून राहून कार्यक्रम मला खूप आवडते.
0: अरे वा, धन्यवाद.
1: कितीतरी अनुभव, कितीतरी कार्यक्रम, कितीतरी अनुभव, कितीतरी उद्घोषक, कितीतरी निवेदक निवेदिका यांचे आवाज स्मरणात आहेत. पूर्वीपासून रेडिओ सोबत आहे, रेडिओची साथ आहे आणि आकाशवाणीवर माझा 100% विश्वास आहे आणि आपण जे कार्यक्रम सादर करता याला कुठंच तोड नाही. मुंबई आकाशवाणी केंद्र म्हणजे खरोखर आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे.
2: तुम्हाला आवडलेला आकाशवाणीचा कोणता कार्यक्रम सांगू शकाल?
1: ताई, जुना पहिल्या वेळेस पासून आजपर्यंतच्या कारकिर्दीतला की चालू घडामोडीतला की कोणता कार्यक्रम कोणत्या बद्दलचा?
2: आकाशवाणीवर सादर होणारे माहितीपर
1: आकाशवाणी सादर होणारे कार्यक्रम जे काही आपण सादर करतात त्यातील
2: ते सगळेच तुम्हाला आवडतात कारण ते दर्जेदार असतात. बरोबर. धन्यवाद. धन्यवाद.
0: नमस्कार.
3: हॅलो.

0: हा बोला, आपलं नाव सांगा.
1: मॅडम मी रुपेश गुजराती बोलतो.
0: हा बोला.
1: लाल चौक नाशिक वेल सिन्नर जिल्हा नाशिक कडून
0: बोला.
1: अगं असं एक आता आपल्याबद्दल काय सांगणार, आपले सर्व कार्यक्रम म्हणजे अट्रॅक्टिव्ह. दिवस विचारतो आमचा फक्त रेडिओ पासून आणि दिवसाची सुरुवात आणि शेवट सुद्धा होतो रेडिओ पासूनच. त्यात आता आताच अगोदर याच्या अगोदर बघितलेली आपुलकी घरात दर मंगळवारी असते
2: सुंदर
1: मधली मधुलिका मॅडम पण त्यात पार्टिसिपेट करतात. धांगे मॅडम, दिनेश आरावतकर, नेहा खरे मॅडम, त्यानंतर वेगळे जर म्हटले तर मग आणखीन आमचे जिल्ह्यावारी जिल्ह्यात कुठलाही असो आकाशवाणी इकडच वेगवेगळे केंद्र जरी असले तर आम्ही बघणारे श्रोते इकडच आहोत. त्यामुळे तिथल्या केंद्रावरून जो कार्यक्रम प्रस्थापित होतो प्रक्षेपित होतो तो आम्ही बघतो. त्यानंतर मला जास्त आवडतो ते आमच्या ग्रामीण भागाच्या याच्यानुसार शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकरी शेतीविषयक. त्यानंतर आता आपलं जे होतं ते आरोग्य दर्पण
2: बरोबर
1: ही सुद्धा आजकाल काळाची गरज आहे. कारण असं सगळ्यांना सगळं ठिकाणी वाचन होत नाही, माझं कानावर पडलं तर वृद्ध व्यक्तींना या त्याचा आधार होतो. आजकाल खूप आधार फोफावतात. आरोग्य दर्शन मध्ये योग्य मार्गदर्शन मिळतं म्हणजे कुठेतरी चांगलं मिळतं ते एक. त्यानंतर थोडस मनोरंजनात्मक म्हटलं तर मग अधून मधून जी गाणी वगैरे चालू असतात भजन भक्तिगीत भावगीत ती सुद्धा छान आहे. त्यानंतर आता जगात काय चाललं देशात काय चाललं हे सांगणारे वेगवेगळे न्यूज असतात मराठी मधून हिंदी मधून विविध भारती म्हणा किंवा आपलं लोकल केंद्र जे असेल जसं जिल्हा असेल त्याप्रमाणे नाशिक मुंबई पुणे असं सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे एकदम उत्कृष्ट मार्गदर्शन मिळतं यात काही शंकाच नाही.
0: हो अगदी
2: किती छान गोष्ट आहे कारण आकाशवाणीवरचे सगळे कलाकार तुम्हाला नावानेशी लक्षात आहे जसं तुम्ही म्हणालात मधुलिका किंवा दिनेश सर किंवा नेहा मॅडम या सगळ्यांनी खूप छान छान कार्यक्रम दिले आहेत.
1: आणि म्हणजे त्यावेळेस कदाचित इलेक्ट्रिसिटी जर गेली त्यावेळेस तर मग संताप होतो.
2: आणि जसं सर मगाशी म्हणाले मधुलिका की रोगांवर आपण कार्यक्रम देत असतो आजारांवर देत असतो तर आपल्याकडे अंधत्व निवारण सप्ताहानिमित्त डॉक्टर नेहा देशपांडे पण आल्या होत्या. त्यांनी पण चांगलं आपल्याला
0: मार्गदर्शन केलं होतं. खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात.
1: तरुणपणापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आजार एकदम गिफ्टच मिळतात.
2: ऋतू बदल आणि ज्येष्ठांचे आरोग्य असा पण आपण कार्यक्रम मधुलिका दिला होता. डॉक्टर महेश अभ्यंकर आले होते. धन्यवाद धन्यवाद सर, तुम्हाला इतके सगळे छान छान कार्यक्रम लक्षात आहेत. धन्यवाद. नमस्कार.
3: नमस्कार, मी बोरिवलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
0: हा बोला.
3: आकाशवाणीचे कार्यक्रमाबद्दल काय म्हणजे बोलायला हेच नाहीये, शब्दच नाही. इतके सुंदर कार्यक्रम असतात ते. आता आता सहज संवाद पण तुम्ही तो कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये विनायक कुलकर्णी मला वाटते त्या बजेट वरती होते बजेट. आणि ते हे पण आपले दिनेश आरावतकर हे घेत होते निवेदन करत होते तो कार्यक्रम ना. म्हणजे मला इतका भावला की माझा स्वभाव कसा आहे की आपल्याकडून उत्पन्न कसं होईल ह्याकडे मी जास्त लक्ष देते खर्च होण्यापेक्षा एखाद्या गोष्टीत होऊन तो मला त्यांच्याकडून मिळाला. विनायक मला वाटते कुलकर्णी होते ते छान दादा तो कार्यक्रम खूप आवडला. आणि एरवी तुमचं हे आपुलकी या घरात तुम्ही चौघे जण मला असं वाटते एकाच घरात राहत असाल असं वाटायला लागलं. एकमेकांचे एकमेकांचं आणि असं असावं आणि असं ह्याचं हे दुसऱ्यांनी घ्यावं की कसं घर असलं पाहिजे ना हे खूपच सुंदर खूपच. त्यामुळे तेही मला मालिका खूप आवडते. तुम्ही दिनेश आडावटकर साहेब सगळे म्हणजे तुमच्या नेहा खेरा नेहा खरे मधुलिका कोसे छान छान सेवा पण खूप छान छान काम तुझ्या. तुम्ही आता एखादं हे खूप मोठी जरी एकत्र करून नाट्य हे केलं ना नाटक तरी पण होऊन जाईल
2: चाललंय. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एक घर असं वाटतं आणि त्या घरात शिस्त असते तर शिस्तीचं महत्व असं पण आपण एक कार्यक्रम केला होता सुचित्रा साठेंन बोलवलं होतं बरोबर ना.
3: बरोबर.
2: धन्यवाद धन्यवाद मॅडम. धन्यवाद.
0: तर असे आपण विविध विषयांवरचे कार्यक्रम करत असतो. जानेवारी महिन्यापासूनचा आपण जर छोटासा आढावा घ्यायचा म्हटला तर 26 जानेवारी रोजी आपण देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम केला.

0: होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगायचं झालं तर पोषक आहाराविषयी निगडीत आपण कार्यक्रम केला होता. आणि आत्ता अलीकडेच मंगला खाडीलकर यांची नेहा खरे मॅडमनी मुलाखत घेतली होती. सुमन कल्याणपूर यांच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता. आत्ता क्षरांचा दरवळ या आपल्या कार्यक्रमामध्ये. तसंच डॉक्टर नीता काटके यांचा खडतर पण आशादायी प्रवास हे विशेष रूपक आपण ऐकलं होतं महिला सप्ताहाच्या निमित्तानं. तर श्रोते हो, असे अनेक कार्यक्रम
1: म्हणजे तरुणाई आणि पर्यावरण संवर्धन म्हणा किंवा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण ऋतूबदल आणि ज्येष्ठांचं आरोग्य असा कार्यक्रम होता. त्यानंतर काळानुसार शिक्षकांची बदलती भूमिका असाही कार्यक्रम होता. अनेक दर्जेदार. त्यानंतर डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरेंनी मुलाखत घेतली होती. नैराश्य विकार या विषयावर मुलाखत घेतली होती.
0: तर मंडळी असे अनेक विषय आहेत आणि ह्या सगळ्या मुलाखती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील किंवा हे संवाद आहेत किंवा विविध चर्चा आहेत हे सगळेच तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तर लवकरात लवकर फोन करा आणि एक छानसं गाणं आता आपण ऐकूया.
1: नक्की.

0: हॅलो, हा नमस्कार, बोला.
1: हा मी शिवाजी कल्याण. मी आकाशवाणी बद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर निश्चित असं म्हणेन की झाले भाऊ होतील भाऊ आहे काही भाऊ, परंतु आकाशवाणी तुम्हाला आकाशवाणी
0: आय ग किती छान गोड सांगितलं.
1: म्हणजे तर काही भाऊ खेळणार नाही असं निश्चितपणे म्हणे. आणि आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम उत्कृष्ट आहेत. आणि आता या आता 24 तारखेला या दोघांच्या आकाशवाणीचा वाढदिवस आहे, शताब्दी आहे, नुसता वाढदिवस शताब्दी आहे, तर त्याबद्दल आकाशवाणीचं खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. आणि मी फक्त 2 मिनिटात आकाशवाणीच्या शताब्दी बद्दल एक कविता केलीची वाचून दाखवू.
0: हो हो अगदी अगदी.
1: आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा. आज आम्ही आकाशवाणीचा शताब्दी सोहळा. सोहळ्याला आनंदाने पाणी आले सर्वांच्या डोळा. सोहळ्याला आनंदाने पाणी आले सर्वांच्या डोळा. आकाशवाणी आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम. आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम. कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात श्रम. कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात श्रम. आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी. आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी. आकाशवाणीवरून ऐकवली जातात सर्व प्रकारची गाणी. आकाशवाणी जुळून आल्या उत्तम कर्मचारी उत्तम सादर करते आणि उत्तम निर्माता यांचे आकाशवाणीवर जुळून आला आहे मेळ. म्हणून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते करतात उभे. श्रोत्यांकडे आकाशवाणीचे कार्यक्रम श्रोते करतात उभे. आकाशवाणीच्या शताब्दीला सर्व श्रोत्यांच्या आहेत शुभेच्छा. उत्तमोत्तम कार्यक्रम ऐकायला मिळावे हीच आहे सदिच्छा.
0: अरे वा, खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
2: धन्यवाद.
0: नमस्कार.
3: हॅलो.
0: हा बोला.
3: हॅलो नमस्कार.
0: हा आपलं नाव सांगा.
3: मी विजय कुमार महालिंगा स्वामी मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुक्याचे जिल्हा कोल्हापूर इथून बोलतो.
0: हा बोला बोला.
3: लई भारी मन की बात ते केळकर सर बघा श्रीराम केळकर फार वर्षापासून त्याचा आवाज ऐकतो. मी फार वर्षापासून त्याचा आवाज ऐकतो. मन की बात एवढं छान आणि ते दिनेश आडवतकर सर त्यांचं बी ऐकतो मी. आणि तुमचं कौटुंबिक मालिका हे लई भारी आहे.
2: किती किती भारी वाटलं आम्हाला कोल्हापूरचा तुमचा रांगडा आवाज ऐकून. खरोखर खूपच छान.
3: लई भारी
2: खरोखर आपली कोल्हापुरी बोली.
3: आकाशवाणी भक्तीवर माझा खूप विश्वास आहे ताई.
0: हो हो धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: नमस्कार. तर श्रोते हो खरं तर आपलं ब्रीदवाक्यच ते आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. निव्वळ मनोरंजन नाही तर माहिती आणि उद्बोधनपर कार्यक्रम करणं आणि त्यातून श्रोत्यांचं मनोरंजन करणं हे खरं तर आकाशवाणीचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि हे सगळं करत असताना नवीन चालू घडामोडींचा देखील आपण कार्यक्रमांमध्ये नेहमी समावेश करून घेत असतो. आत्ता सध्याच्या घडीला कुठल्या विषयांवरती चर्चा केली जाणं गरजेचं आहे यावर सुद्धा बोललं जातं. जसं की अगदी सायबर गुन्ह्यांचं सध्या वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळत आहे. वर्तमानपत्राचं पान उघडलं किंवा अगदी टीव्हीवरच्या बातम्या लावल्या तरीसुद्धा आपल्याला हे जाणवतं. पण मग ह्याच्यावरची सखोल चर्चा होणं देखील तितकंच गरजेचं आहे. या अनुषंगानं देखील आपण आकाशवाणीवरती काही मुलाखतींचं आयोजन केलेलं होतं.
2: मला वाटतं महिला सप्ताह होता मार्चमध्ये तेव्हा आपण डॉक्टर नीता ताटके लिखित खडतर पण आशादायी प्रवास असा आपण एक कार्यक्रम केला होता. आणि म्हणजे अख्खं कुटुंब आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतं केवळ महिलाच नाहीत. आणि आपण काही तरुण मंडळींनाही आकाशवाणीवर बोलवलं होतं जसं की नामवंत गायक मयूर सुकाळे म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीची आरोही थत्ते म्हणा जी कम्पेअरिंग करते.
0: अगदी खरं आहे. आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या शुभदा चौकर आल्या होत्या. तसंच आपण छाया वारंगी यांची सुद्धा मुलाखत आपण आकाशवाणीवरून प्रसारित केली होती. बघूया आपले पुढचे श्रोते काय म्हणतायत ते.
2: नमस्कार. नमस्कार.
4: हॅलो.
0: हा बोला.
4: नमस्कार. हा मी डोंगरे बोलते मोहना डोंगरे बोरिवलीहून. तुमचा सुंदर कार्यक्रम म्हणजे मला तर बायपूर तडकर नीलम प्रभू तेच सगळे बोलतात असंच वाटतं. काही कार्यक्रमात चेंज आहेत वर्षानुवर्ष जे कार्यक्रम चालू आहे तोच आवाज म्हणजे इतका ऍडव्हान्स झालेला आहे तुमचा. सगळे निवेदक सगळे आपलेच आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कार्यक्रम तर सुंदर सुंदर होतात आणि आताच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे नवीन नवीन कार्यक्रम तुम्ही देत आहे त्यामुळे अगदी म्हणजे हॅट्स ऑफ. आमचा पूर्ण वेळ सगळे सीझन चांगले जातात, कुठलाही सीझन असो त्याप्रमाणे तुमचे कार्यक्रम.
2: धन्यवाद धन्यवाद.
0: खर तर हीच महत्वाची गोष्ट आहे की आपण त्याप्रमाणेच कार्यक्रम करत असतो. ऋतू बदलानुसार आपण आहारात बदल करतो, विहार आपला बदलतो, तसंच आपल्या रोजच्या जीवन मध्येही आपण काही बदल करत असतो.

0: हे बदल आणि ते कसे अपेक्षित आहे करणं किंवा ते कोणते केले जाणं काळानुरूप गरजेचे आहे हे ह्याच्यातून आपल्याला जाणवतं.
1: बरोबर. आणि मध्यंतरी आपण चला श्रीमंत बनूया असा आर्थिक सल्लागार आणि लेखक विनायक कुलकर्णी जसा त्यांनी मध्ये उल्लेख केला तसा आपण छान कार्यक्रम घेतला होता.
0: तसंच आपण रंगभूमीवरती अनेक प्रयत्नशील कलाकार असतात आणि मग त्यांचे एक वेगळी आपल्याला कहाणी ऐकायला मिळते आणि हे सगळं गायत्री देवस्थळी रंगभूमी .com माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळतंय की ते कशा प्रकारे जाऊन विविध ठिकाणी ते नाटकांविषयी त्या बोलतात आणि मग त्यांचं नेमकं हे सगळं एक काम करण्याची पद्धत कशी आहे हे आपण जाणून घेतलं. तसंच आपण निसर्ग आणि पक्षी यांच्या फोटोग्राफर ज्या आहेत ऋता कळमणकर यांची सुद्धा आपण मुलाखत घेतली होती आणि ह्या करण्यामागचं उद्दिष्ट की तरुण मंडळींना सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेत असतो.
1: मला असं वाटतं मधुलिका तूच एक मुलाखत घेतली होती की मनासाठी मनापासून योग साधना म्हणजे श्रीकृष्ण म्हस्कर यांनी खूपच छान आपल्याला मार्गदर्शन केलं होतं.
0: तसंच वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी मुलाखत घेतली होती ती सुद्धा योग साधनेविषयीच त्याचं महत्व जे आहे ते अधोरेखित करणारी होती. नमस्कार. हॅलो नमस्कार बोला आपलं नाव सांगा.
2: हा रोहित कुंभार बोलते सातारा.
0: हा बोला.
2: हा सर्व कार्यक्रम आवडतात गाण्याचे कार्यक्रम वगैरे सर्व कार्यक्रम छान असतात तुमचे.
0: ओके.
2: शिक्षिका वगैरे आवडतात सर्व कार्यक्रम छान आहेत.
0: बर धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.
3: हॅलो.
0: हा बोला.
3: हा मी प्रतिभा म्हात्रे बोलू. आता ना एक विनंती आहे मला माझी की नितीन साळुंखे लिखित जी का तुम्ही हे ठेवली आहे ते मला खूप आवडते. ती आहे ना आपला ह्याच्यावरती गोदी गोदी ह्याच्यावरती अज्ञात मुंबई. हा ती मालिका पण त्याचा जो टाइम आहे ना तो काय होतो 9 वाजता 9 ते 9:20 आहे त्या कार्यक्रम मी ऐकते नाही असं नाही ऐकत पण त्यावेळेला ते
0: करत
3: असल्यामुळे ना तर माझी एक विनंती काय आहे की चर्चगेटला लायब्ररी जंक्शन हे पुस्तिकडे लायब्ररी ओपन झाली आहे तर त्या पुस्तकाची आम्ही दृष्टीहीन आहे मी स्वतः त्यामुळे ती पुस्तक जर समजा विनंती करते मी ती पुस्तक समजा एखादी भावधारा ह्याच्यावरती म्हणजे 11 नंतरच्या ह्याच्यात कुठेतरी कोपऱ्यात एक मालिका ठेवली तर फार बरं होईल. ती मला ते पुस्तक अशी आम्ही वाचू शकत नाही तर ती तशी नितीन साळुंखे लिखित कशी ऐकतोय पण ती मला त्या टायमात कधी कधी ऐकायला मिळत नाही त्यामुळे टाइम मी सांगते हा की हे 11 नंतर ठेवलीत ना तर फार फार बरं होईल आम्हाला पुस्तक वाचायला तर आनंद होईल.
1: धन्यवाद.
3: विनंत
0: खर तर अशा अनेक श्रोत्यांच्या विनंती किंवा प्रतिक्रिया त्यांच्या असतात आपण सगळ्यालाच मान देतो आणि आपण आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं शक्य असेल तेवढा नक्कीच आपण प्रयत्न करत असतो.

0: मंडळी अजूनही कार्यक्रमातली 15 मिनिटं शिल्लक आहे, तेव्हा लवकरात लवकर फोन करा आणि तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय, आणि इतकी वर्ष तुम्ही आकाशवाणीवरनं अनेक कार्यक्रम ऐकत आहात, तर तुम्हाला ते कसे वाटतात, तुम्हाला ते कसे भावतात, तुमच्या काही आठवणी असतील, काही किस्से असतील, ते आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. नमस्कार.
1: नमस्कार.
0: नमस्कार. आपलं नाव सांगा.
1: मी अनिल नाईक बोलून मुंबई बोलतोय.
0: हा बोला.
1: मी आकाशवाणीचा स्वतः कलाकार आहे. शास्त्रीय संगीताचा मान्यताप्राप्त गायक कलाकार आहे. 1988 पासून मी आकाशवाणीवर गातोय. मला BI ग्रेड आहे. पण आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्यांदा आकाशवाणीला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. आकाशवाणीने मला बोलत केलेलं आहे. आकाशवाणीचा मी अत्यंत ऋणी आहे. आकाशवाणीचे जुने निवेदक यशवंत वैद्या, प्रभू दीक्षित, मुक्ता भिडे, कमलिनी विजयकर, मीना सरैया, सुनंदा जोग, निलम प्रभू, पा कुलकर्णी, माधव कुलकर्णी,
2: अरे वा,
1: असे सगळ्या निवेदक मला निवेदकांचे नाव मला लक्षात येत. आणि आकाशवाणीचे पूर्वीचे जे कार्यक्रम होते, गुंजारो, रसधारा, रसरंजन, बावल तुषार, सप्तरंग, गीत सुगंध, हे ध्वनिमुद्रिकांचे कार्यक्रम होते. आणि याच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असं की समजा एखादा कार्यक्रम अर्धा तास लागला तर चार भावती चावणी त्याची तयारी केली जात असेल. ते स्वरूप त्या कार्यक्रमांचं आठवण जाग्या झालं की मनाला वेगळा आनंद होत. आणि आकाशवाणी मी कधीच विसरू शकत नाही. आकाशवाणीला माझ्या शुभेच्छा आहेत. पण आकाशवाणीकडून माझ्या आकाशवाणीकडून अपेक्षा आहेत की आठवडून एकदा तरी अभिप्रायांवर कार्यक्रम असावा. जसा पूर्वी कुलकर्णी नमस्कार होता पत्राद्वारे, आता पत्रे आहेत नाही, पण फोनवरून अभिप्राय कार्यक्रम म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाचा आम्हाला
0: अभिप्राय कळवता
1: येईल.
0: बर बर.
1: तर खूप खूप आकाशवाणी.

0: अभिप्रायांवर कार्यक्रम असावा. जसा पूर्वी कुलकर्णी नमस्कार होता पत्राद्वारे, आता पत्र आहेत नाही, पण फोनवरून अभिप्राय कार्यक्रम म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाचा आम्हाला
1: अभिप्राय कळवता येईल. बर बर,
0: तर खूप खूप आकाशवाणीला मी शुभेच्छा देतो.
2: खूप खूप धन्यवाद.
0: नमस्कार.
1: धन्यवाद. तर म्हणजे असे अनेक कार्यक्रम आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असतो. आपण मगापासून चर्चांविषयी जाणून घेतलं किंवा कुठल्या कुठल्या कार्यक्रमांमधनं आपण श्रोत्यांना आनंद देत असतो त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं. उद्योजकांचा सुद्धा आपण सहभाग ह्याच्यामध्ये करतो. अनेक महिला उद्योजिका आहेत ज्या अगदी छोट्याशा घरगुती आपण अशा पद्धतीनं म्हणूया तो उद्योग सुरू करतात आणि त्याचं एक मोठं रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि मग त्यांची ती एक यशोगाथा जेव्हा आपण त्यांच्याकडनं ऐकून घेतो, त्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की ठरवलं तर नक्कीच कुठलीच गोष्ट कठीण नाही, सहज सोप्या पद्धतीनं ते कसं साध्य त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला त्याच्यातून
2: जाणवतं. सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळी सहलीला जाताना असा एक विषय मध्यंतरी दिनेश अडावतकर सरांनी अविनाश परब यांची मुलाखत घेतली होती की पावसाळ्यात सहलीला जाताना कशी कशी खबरदारी घेतली पाहिजे, कशी कशी काळजी घेतली पाहिजे. तर हे सगळे कार्यक्रम आपले अगदी त्या त्या विषयाला आणि त्या त्या त्या त्या दिनविशेषाप्रमाणे आपण सादर करत असतो जेणेकरून लोकांनाही कळावं की आज काय कुठला दिवस आहे, आज कुठला दिनविशेष आहे, आज कुठला वेगळा घटना आज असणार आहे, घडणार आहे. तर असे निरनिराळे कार्यक्रम आपल्याकडे आपण घेऊन येत असतो. लहान मुलं विशेषतः, लहान मुलांसाठी पण आपण विशेष कार्यक्रम घेऊन येत असतो. लहान मुलांची गाणी किंवा लहान मुलांना बोलतं करतो आपण इथे येऊन.
1: नक्कीच.
3: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
4: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
3: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
4: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
3: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
4: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
3: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
4: प्रवेश निशुल्क.
3: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
4: उत्सव नवचैतन्याचा.
1: नमस्कार.
0: हॅलो.
1: हा बोला. हा बोला, आपलं नाव सांगा.
0: अनिल नाईक पुणे बोलतोय.
1: हा बोला.
0: मला मंगला खादिलकर यांनी घेतलेली खमंडांची मुलाखत खूप आवडली आणि सुभाषा जाधवकर यांनी माणिक वर्माची माणिक वर्मा बोलल्या तेही मला खूप आवडलं.
2: हो हो, धन्यवाद
1: धन्यवाद
0: धन्यवाद. नमस्कार.
2: मध्यंतरी पंडित निळकंठ भाऊ अभ्यंकर यांच्याविषयी, म्हणजे गुरु वर्षा भावे या पंडित निळकंठ भाऊ अभ्यंकर हे त्यांचे गुरु, त्यांच्याविषयी मुलाखत झाली होती. तीही अतिशय सुरेल झाली होती.
1: आणि आता आपण आकाशवाणीवरनं अनेक विविध केंद्रांचे कार्यक्रम ऐकतो आणि आपल्या श्रोत्यांनी सुद्धा सांगितलं की वार कुठलाही असला तरी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले कार्यक्रम ऐकायला मिळतात आणि त्यावेळेला लाईट जर गेले तर त्यांना अजिबात आवडत नाहीत, कारण का मग ते अगदी चुकल्या चुकल्यासारखं होतं. कार्यक्रमांच्या वेळासुद्धा आपल्या तशा ठरलेल्या आहेत की कधी कुठल्या वेळेला ही मंडळी घरी असतात किंवा मग त्या त्या वेळेला त्यांना कसा कार्यक्रमाचा आनंद घेतो.
2: मला असं वाटतं लाईट जर गेले तर आपण मोबाईलवर आपलं ऍप आहे नाही का मधुलिका,
1: त्याच्यामध्ये आपण ऐकू शकतो. आणि तर आपण थोडं एक पाऊल अजूनही पुढे गेलेलो आहोत. आपण युट्यूब वरती सुद्धा आपले कार्यक्रम अनेक श्रोते नक्कीच
2: ऐकू शकतात, फक्त आपण त्याच वेळी ते कार्यक्रम नाही ऐकू शकत. त्यानंतर काही दिवसांनी युट्यूब वर ते कार्यक्रम उपलब्ध होतात आणि ऍप पण ऑल इंडिया रेडिओ नावाचं ऍप आहे, ते तुम्ही डाउनलोड केलं आणि तिथे वनिता मंडळ नावाची एक वाहिनी दिसते, ती तुम्ही कायमची सेट करून ठेवा आणि मोबाईलमध्ये तुमच्या तो वनिता मंडळ चॅनल सेट करून ठेवा. तिकडे अलार्मही लावता येतो की तुम्हाला 12 वाजता तुम्हाला त्या क्षणी मोबाईल आपोआप चालू होतो आणि वनिता मंडळ सुरू होतं.
1: नक्कीच. त्याच्यामुळे होतं कसं की न्यूज ऑन AIR हे जे मोबाईल ऍप आहे किंवा वेव्ज OTT सारखा प्लॅटफॉर्म आहे, हल्ली आपण बघतो की सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो, जगाच्या पाठीवर आपण कुठेही असतो तरी आपण आपल्या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद हा नेहमीच घेऊ शकतो, कारण फक्त आपल्याला भारतीय वेळ जी आहे ती पाळायची आहे आणि कार्यक्रमाचा आनंद आपण घर बसल्या प्रवासात अगदी तू

0: जर आपण अलार्म लावला असेल तर आपण त्या कार्यक्रमाचा आनंद नक्की.
1: आणि परदेशातून अनेक जण हा कार्यक्रम ऐकत असतात.
0: तर मंडळी चला लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक अगदी शेवटच्या क्षण सुद्धा मी पुन्हा एकदा सांगते 45 15 41 29 आणि 45 15 41 30. एसटीडी कोड आहे 022. डॉक्टर शैलेश उमाटे यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली होती. तसंच आपण वंदे भारतम हा सुद्धा कार्यक्रम ऐकला होता. म्हणजे विविध विषयांवरच्या मुलाखती जेव्हा आपण ऐकतो त्या संदर्भातले अभिप्राय आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवता तर आम्हाला ते खूप आवडतात. आणि तसंच आपण बघतो की विविध मनोगत म्हणा किंवा लेख म्हणा हे सुद्धा आपण विविध कार्यक्रमांमधून ऐकवत असतो. आणि इथले जे कलाकार आहेत त्या कलाकारांसाठी हे एक मोठं व्यासपीठ आहे की मी एखाद्या ठिकाणी फिरून आलेलो आहे, प्रवास वर्णन आहे किंवा मग ललितबंध आहे, हे ह्या सगळ्याचा सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच समावेश करत असतो.

0: श्रोते हो, मनपूर्वक धन्यवाद. आज आपण बऱ्याच ठिकाणांहून आम्हाला कॉल केले, नाशिक, मालेगाव, सिन्नर, कोल्हापूर आणि बोरिवली, आणि तुमच्या प्रतिक्रिया सांगितल्या आणि तुम्हाला हे कार्यक्रम फार फार आवडले आणि तुम्हाला आपले इथले उद्घोषक ते सुद्धा तुम्हाला आवडतात आणि तुम्ही त्यांची वाट पाहत असतात. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अशाच तुमच्या प्रतिक्रिया कुठल्या ना कुठल्या माध्यमावर नोंदवत राहा, आमच्याशी बोलत राहा आणि तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल तेही कळवत राहा.
1: खूप खूप धन्यवाद मंडळी.

0: मैत्रिणी श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेहरू
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेतो. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत
1: धन्यवाद. नमस्कार.

0: मंडळी आपल्या मनाच्या अगदी जवळचा, विचारांना नवी दिशा देणारा आणि आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवणारा आजचा विषय आहे मी ऑफलाईन कोण आहे. आता खरं तर हा प्रश्न साधा वाटतो, पण त्यात एक खोल अर्थ दडलाय. आपण रोज सोशल मीडियावर स्वतःला व्यक्त करतो, आपल्या भावना, आनंद, यश आणि अनुभव जगासमोर मांडतो, पण या सगळ्याच्या पलीकडे आपलं खरं अस्तित्व काय आहे हे आपण किती वेळा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो? पडला ना तुम्हालाही प्रश्न? मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण सतत इतरांशी जोडलेले आहोत. सामाजिक माध्यमांमुळे जग आपल्या हातात आलंय, पण या जोडण्याच्या प्रक्रियेत आपण स्वतःपासून दूर तर जात नाही ना, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली. आपण आपल्या आयुष्याचे सुंदर, आनंदी आणि यशस्वी क्षण जगासमोर मांडतो, पण आपल्या संघर्षांबद्दल, अपयशांबद्दल आणि मनातल्या गोंधळाबद्दल आपण क्वचितच बोलतो. त्यामुळे एक आभासी परिपूर्ण आयुष्य तयार होतं, जे प्रत्यक्षात तसं नसतं. जेव्हा मोबाईल हातात नसतो, इंटरनेट बंद असतं आणि आपण स्वतःसोबत एकटे असतो, तेव्हा आपली खरी ओळख समोर येते. ऑफलाईन मी म्हणजे माझे विचार, माझी मूल्य, माझे निर्णय आणि माझ्या भावना. हा तो मी असतो जो कोणत्याही फिल्टरशिवाय, कोणत्याही दिखाव्याशिवाय जगतो. सोशल मीडियावर आपण स्वतःचं एक सुंदर रूप साकारतो, पण आयुष्यातली खरी ओळख ही त्या रूपाच्या पलीकडे असते. कारण आयुष्य हे नेहमीच अनफिल्टर्ड असतं. त्यात आनंदही असतो आणि दुःखही, यशही असतं आणि अपयशही. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं स्वतःला ओळखा हे वाक्य आजच्या काळात अधिक महत्त्वाचं वाटतं. कारण आपण स्वतःला ओळखण्यापेक्षा इतरांना प्रभावित करण्यात अधिक गुंतलोय. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी ओळख काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण स्वतःसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण थोडा वेळ शांत बसतो, स्वतःशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला आपल्या मनातले विचार, भावना आणि आकांक्षा समजायला लागतात.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

मित्रांनो, आजची पिढी एकटं राहणं टाळते, कारण एकटेपणात स्वतःशी सामना करावा लागतो. पण एकटेपण म्हणजे एकाकीपण नाही, तर ती संधी आहे स्वतःला समजून घेण्याची, स्वतःला घडवण्याची. जेव्हा आपण स्वतःसोबत वेळ घालवतो, तेव्हा आपण आपली ताकद आणि कमतरता ओळखू शकतो, आणि हेच आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतं. मित्रांनो, डिजिटल युगात सतत स्क्रीनकडे पाहणं, सोशल मीडियावर वेळ घालवणं आणि इतरांच्या आयुष्याशी तुलना करणं ही एक सवय झाली आहे. यामुळे मानसिक ताण, असमाधान आणि आत्मविश्वासात घट होऊ शकते. म्हणूनच डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना महत्वाची ठरते. काही काळासाठी मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहणं, स्वतःसाठी वेळ काढणं आणि वास्तविक जगात रमणं, यामुळे मनाला शांती मिळते आणि विचार स्पष्ट होतात. मंडळी, नाती आणि संबंध या विषयावर विचार केला तर लक्षात येतं की आज आपण खूप कनेक्टेड आहोत, पण खऱ्या अर्थाने जोडलेले नाही. ऑनलाईन संवाद सोपा आणि जलद असतो, पण त्यात भावना, स्पर्श आणि जवळीक यांचा अभाव असतो. ऑफलाईन संवादात मात्र एक वेगळी चूब असते. डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना, हसण्यातून व्यक्त होणारा आनंद आणि शांततेतून व्यक्त होणारी समज. खऱ्या नात्यांची किंमत ही वेळ, विश्वास आणि समजूतदारपणात असते. ती लाईक्स आणि कमेंट्समध्ये मोजता येत नाही. घरात एकत्र राहूनही प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो ही आजची वास्तविकता आहे. संवाद कमी झालाय, नात्यांमधली जवळीकही कमी होत चालली आहे. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवणं, मित्रांसोबत मनापासून बोलणं आणि नात्यांना जपणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हीच नाती आपल्याला खऱ्या अर्थानं आधार देतात.

मंडळी, खरं तर ऑफलाईन आयुष्याची सुंदरता ही साध्या गोष्टींमध्ये दडलेली आहे. एक चांगलं पुस्तक वाचणं, निसर्गात फेरफटका मारणं, संगीत ऐकणं किंवा स्वतःसोबत शांत बसणं, या गोष्टी आपल्याला आपल्या आतल्या जगाशी जोडतात आणि आयुष्याचा खरा आनंद अनुभवायला मदत करतात. आपण वेळेचं व्यवस्थापन केलं आणि मोबाईलवर घालवलेला वेळ कमी करून स्वतःच्या विकासासाठी वापरला तर आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण होऊ शकतं. कारण आपली किंमत ही सोशल मीडियावरील उपस्थितीवर ठरत नाही, तर आपल्या विचारांवर, कृतींवर आणि स्वभावावर ठरते. मंडळी, आपल्याला हे समजलं पाहिजे की सोशल मीडिया हे एक साधन आहे, ते आपल्याला वापरायचं आहे पण त्याचं गुलाम नाही व्हायचं आहे. जीवनात समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन आयुष्य, काम आणि विश्रांती, समाज आणि स्वतः, या सगळ्यांमध्ये संतुलन राखणं हेच खरं समाधान देणार आहे. कारण शेवटी मी ऑफलाईन कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं हा एक प्रवास आहे. स्वतःकडे जाण्याचा, स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःला स्वीकारण्याचा हा प्रवास सोपा नाहीये, पण तो अत्यंत आवश्यक आहे. कारण खऱ्या आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग हा आपल्या आतच आहे. मंडळी, अशा भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: संध्याकाळचे 6 वाजता।

0: रूंग फान ने हराया। और इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: करिता होत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यांवर सभागृहात चर्चेची केली मागणी। नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं दिली मान्यता। आणि आजपासून 23 जुलैपर्यंत पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। आता सविस्तर बातम्या। नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली। त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ करायला सुरुवात केली। गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा केली जाईल असं आश्वासन सभापतींनी दिलं। परंतु त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। 2 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला तेव्हा विरोधकांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अखेर आज दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं। राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला। त्याला खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली। त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला। त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज प्रारंभी दुपारी 12 आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। दुपारी 2 नंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यावर सभागृहात चर्चा घडवून आणण्याची विरोधकांची मागणी मांडली। हा विषय विद्यार्थ्यांशी तसंच देशाच्या युवा पिढीच्या भवितव्याशी निगडीत असल्यानं यावर चर्चा होणं आवश्यक असल्याचं संसद भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना गांधी म्हणाले।
2: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है। ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं। दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट।
1: दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना लोकशाहीत आंदोलन करताना संविधानानं दिलेले हक्क आणि जबाबदाऱ्यांचंही भान ठेवणं आवश्यक असल्याचं मत मांडलं।
3: लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे। केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतीपूर्ण आंदोलन करत असेल, तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे। जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता विना परवानगी आंदोलनं करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही, त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल।
1: दरम्यान मुंबईतील सीजेपी आंदोलनाप्रकरणी 900 अधिक आंदोलकांवर FIR दाखल करण्यात आला असून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 8 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं दिली आहे। देशभरातील तळागाळातील डिजिटल सर्जकांना प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज या राष्ट्रीय स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्याचा प्रारंभ केला। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या संकल्पनेतील माय वेव्ज या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरील सिटीझन क्रिएटर मंचावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेसाठी 1 ते 3 मिनिटांचे व्हिडिओ 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत माय वेव्जवर अपलोड करता येणार आहे। भारतातील प्रत्येक जिल्ह्याची संस्कृती, वारसा, पर्यटन, इतिहास आणि वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी डिजिटल कथानकाच्या माध्यमातून सादर करण्यासाठी सर्जकांना प्रोत्साहन देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू

0: या आजारावर कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वर्ष वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज भारतातल्या आघाडीच्या औषध निर्माण आणि लस उत्पादकांना 3 स्वदेशी जैववैद्यकीय तंत्रज्ञानाचे परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली. या तंत्रज्ञानामुळे अद्ययावत उपचार पद्धती आणि लसींच्या स्वदेशातल्या विकासाला चालना मिळेल, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. ओडिशा इथल्या पुरी इथं भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची शोभायात्रा काढण्यात येत असते. त्याचप्रमाणे नागपुरात देखील जुनी मंगळवारी इथं प्राचीन मंदिर इथून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची रथावरून शोभायात्रा आज काढण्यात आली. आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते पूजन करून रथयात्रेला सुरुवात करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात भजन करत ही शोभायात्रा काढण्यात आली.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. देशभरातील स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. संसद भवन संकुलात आज झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती मिळताच सरकारनं तातडीनं कारवाई केली असून या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोषींना कठोर शिक्षा होईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये वर्ष 2026-27 या वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक तालुक्याला 5 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून आरोग्य, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासाच्या निकषांवर कामगिरीचं मूल्यमापन केलं जाईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुढील वर्षी 2 कोटी ते 21 कोटी रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन निधी पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या महाविद्यालयात दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून फळं, भाजीपाला, फुलशेती, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन विषयांवरील शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळणार आहे. महाविद्यालयासाठी 51 नियमित पदं मंजूर करण्यात आली असून आवश्यक वेतन आणि इतर खर्चासाठी 122.32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी इथं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नागपूरमधील सुभाष रोड इथल्या जागेच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यासह राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार, ग्रामविकास, व्यसनमुक्ती आणि विविध जनकल्याणकारी उपक्रम राबवणाऱ्या या सार्वजनिक धर्मदाय संस्थेला लोकहिताच्या दृष्टीनं ही सवलत देण्यात आली आहे. याशिवाय लोक आयुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. भंडारा जिल्हा रुग्णालय आणि मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं 21 ते 30 जुलै या कालावधीत जिल्हाभर मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 नागपूर इथं कोट्यवधी रुपयांच्या कथित निविदा गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची दखल घेत मंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळनं कापूस उद्योगात आणखी एक महत्वाचा टप्पा गाठलाय. दिग्रस इथं रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूत गिरणीत उत्पादित उच्च प्रतीच्या सूताचा पहिला निर्यात कंटेनर आज समुद्रमार्गे चीनकडे रवाना करण्यात आला. सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद मानकर यांच्या हस्ते कंटेनरला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हवामान. आजपासून 23 जुलैपर्यंत पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा जारी करण्यात आलाय. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान मुसळधार पावसामुळे गडचिरोलीच्या आलापल्ली सिरोंच्या महामार्गावरील रेपनपल्ली गावाजवळ तयार केलेला तात्पुरता वळण रस्ता वाहून गेल्यानं बराच वेळ वाहतूक ठप्प होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च

0: न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीचा नियमानुसार अर्ज काँग्रेसनं दिलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आंदोलन स्थळावरून पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं.
1: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत ते बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचंही रिजिजू यांनी सांगितलं.
2: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया. और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है. और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को, और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला. तिथल्या डॉक्टरांची चर्चाही केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. काँग्रेस जनता पार्टी आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहरातल्या विविध पोलीस स्थानकांमध्ये एकंदर 8 गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणं, पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करणं असे आरोप पोलिसांनी केले आहेत. या प्रकरणी 900 जास्त आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा तपास सुरू असून संबंधित ठिकाणचं CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढची कारवाई केली जाणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. SIR कारणामुळे राज्यातल्या उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. मतदार यादी पुनरीक्षणाचं काम करत असलेले अधिकारी या निवडणुकांच्या कामासाठी उपलब्ध असतील का हे स्पष्ट करावं अशी सूचना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं राज्य निवडणूक आयोगाला केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत. लोकायुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात कटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्याच्या महसूल विभागाच्या आस्थापनेचा नवीन आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम लागू करायची अधिसूचना काल जारी झाली. यामुळे 50 वर्षांनंतर या विभागाच्या रचनेत ऐतिहासिक बदल होत आहेत असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना केलं. या नव्या नियमांमुळे नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतले गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपीय संघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी पत्र सूचना कार्यालय मुंबई विभागाच्या वतीने आज वार्तालाप या माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रादेशिक ओळखीपासून जागतिक संधीपर्यंत ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत कोल्हापूर जिल्ह्यातले 44 पत्रकार सहभागी झाले होते. पालघरमधल्या प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाविरोधात स्थानिक नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. डहाणू चिंचणी बोईसर किनारी मार्गावर वरोर परिसरात रास्ता रोको आंदोलन करत नागरिकांनी वाहतूक रोखून धरली होती. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आज जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं उद्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्याच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि डेंग्यूवरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, फिफा विश्वचषक स्पर्धेच्या चर्चा अजूनही सुरू आहेत आणि याच विषयी आकाशवाणीसाठी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आशिष पेंडसे यांची ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ केळकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.
1: नमस्कार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा नुकतीच पार पडली, अंतिम सामनाही नुकताच पार पडलेला आहे आणि

0: स्पेन आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्ये ही फायनल झाली. स्पेन वर्ल्ड कप जिंकलेला आहे. काही काळानंतर आपण या स्पर्धेविषयी बोलतो आहोत, पण अजूनही या स्पर्धेचं जे कवित्व आहे ते अजून उरलेलं आहे असं म्हणता येईल, कारण या फायनल मॅच वर खूप चर्चा अजूनही सुरू आहे. एकूण या फायनल मॅच बद्दल आणि एकूणच आता जी विश्वचषक स्पर्धा झाली त्याबद्दल आपण संवाद करणार आहोत विवा फुटबॉल या फुटबॉललाच वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक आशिष पेंटे यांच्याशी. आशिष, स्वागत आहे तुझं.
1: नमस्कार.
0: नमस्कार आशिष. पहिलाच प्रश्न फायनल मॅच संदर्भातच, अंतिम सामना पार पडला, तो स्पेन जिंकलं वगैरे हे तर आहेच, पण हा सामना पाहताना चाहत्यांमध्ये एक उत्सुकता होती की अतिशय उत्कंठावर्धक सामना होईल, छान याच्यामध्ये गोलची भरता पाहायला मिळेल, अर्जेंटिनाच्या धडाक्यांनी खेळते, मेस्सीसाठी ते वर्ल्ड कप जिंकायचं म्हणून अक्षरशः पणाला लावून खेळते वगैरे, तर तसं काही फारसं पाहायला मिळालं नाही. तर एकूण याबद्दल एक फुटबॉल पटू म्हणूनही तू राष्ट्रीय स्तरावर खेळलेला आहे, तर एक फुटबॉल पटू म्हणूनही आणि आता एक विश्लेषकाच्या भूमिकेत नाही, आता दोन्ही प्रकारे या सामन्याचं विश्लेषण कसं करायचं?
1: या अंतिम सामन्याकडे जाण्याआधी मी दोन सामन्यांचा आठवण करून देतो. आदल्याच दिवशी झाली होती थर्ड प्लेस मॅच, ज्यामध्ये फ्रान्स विरुद्ध इंग्लंड खेळले होते आणि 10 गोलची बरसात झाली होती. त्याच्यानंतर गेल्या वर्ल्ड कपला 4 वर्षापूर्वी कतारला जो अंतिम सामना झाला होता फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना, त्याच्यात 3-3 अशी बरोबरी, एम्बापेची हॅट्रिक, मग पेनल्टी शूट आउट आणि त्याच्यात अर्जेंटिना जिंकले होते. तो अगदी योग्य प्रकारे तू म्हणला तसं रोमर्श उत्कंठा आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही बाजूनी आक्रमण प्रति आक्रमण गोल हे यावेळच्या सामन्यात खरंच दिसलं नाही. सामन्या दरम्यान कॉमेंटेटर उपासानी म्हणली की 1994 साली जेव्हा अमेरिकेत वर्ल्ड कप झाला होता ब्राझील आणि इटली हे दोन मातब्बर संघ त्यामध्ये होते आणि तिथेही 2-0 अशी बरोबरी झाली, एक्स्ट्रा टाइम नंतर पेनल्टीवरती ब्राझील जिंकले. सो बहुधा अमेरिकेतल्या अंतिम सामन्यात गोल होणार नाही ही परंपरा असावी असा एक उल्लेख झाला, पण स्पेनने अगदी 100 मिनिटांनंतर विजयी गोल केला आणि आपला विजय साकारला. स्पेन हे सर्वार्थाने या टुर्नामेंट मधली सर्वोत्तम संघ आहे होता आणि त्याच्यामुळे त्यांनी मिळवलेला विजय हा सार्थच होता. दुसरीकडे वाईट असं वाटतं की तू म्हणला तसं अर्जेंटिनाने 17 गोल या स्पर्धेत सर्वाधिक मारले होते, मेस्सी सारखा जादूगार त्यांच्याकडे होता, त्याच्यामुळे अंतिम सामन्यामध्ये काहीतरी एक लढत होईल आणि एक रंजकदार फुटबॉल बघायला मिळेल ही मात्र अपेक्षा काही पोल ठरली आणि त्या आघाडीवरती निराशा झाली. थोडी अर्जेंटिनाच्या बाजूने लटकी समर्थन द्यायची झाली तर त्यांचा बचाव पटुटण्याचे दोन मुख्य आधारस्तंभ होते लिसांड्रो आणि रोमेरो, हे दुखापतीमुळे त्यांना मैदान सोडायला लागलं, किंवा एन्झोला रेड कार्ड मिळाले त्यामुळे अर्जेंटिनाला 10 खेळाडूंनी खेळायला लागलं, पण ही म्हंटल तसं लटकी समर्थन आहेत. अर्जेंटिना खेळलेच नाही, स्पेन जिंकले.
0: अर्जेंटिना ते खेळले नाही तसं आपण म्हणतोय तो एक रणनीतीचा भाग होता का अशी ही चर्चा आहे, कारण स्पेन ज्या पद्धतीनं फ्रान्सशी खेळलेलं होतं आणि फ्रान्सला त्यांनी अक्षरशः नामोहरम केलं मैदानावर आणि दिसलं, कारण फ्रान्स हा सगळ्यात आक्रमक संघ आहे असं बोललं जात होतं या स्पर्धे दरम्यान, पण सेमीफायनलला अक्षरशः त्यांना काही करता आलं नाही. तो सामना बघितल्यानंतर काही रणनीतीमध्ये फरक पडला होता म्हणून आता खेळ खेळला गेला आणि मग हा सामना अतिरिक्त वेळेत मग पेनल्टी शूटआउट मध्ये न्यायचा, तिथे फॅल्सला त्याचा होऊ द्यायचा, असं काही
1: त्यांची ती रणनीती होतीच आधीपासून. म्हणजे अर्जेंटिनाचे 17 खेळाडू विश्वचषक 4 वर्षापूर्वी फायनल मध्ये जिंकलेले होते, पण साहजिकच ते आता किशी आणि किशीच्या पुढे ते वयाने झुकलेले होते, मैदानात त्यांचा तेवढा बहर नव्हता, नव्या दमाचे जे स्ट्रायकर यायला पाहिजे ते फारसे या संघात नव्हते. पण आपण बघितलं की इजिप्त असेल, स्वित्झर्लंड असेल आणि इंग्लंड विरुद्ध पिछाडीवर गेल्यानंतर त्यांनी जो काही एक झपाटल्यासारखा खेळ करून ते बरोबरी साधली आणि नंतर पुढे विजय मिळवला. त्यांना कदाचित स्पेन फ्रान्स हा उपांत्य सामना बघितल्यानंतर कदाचित अर्जेंटाईन खेळाडू मनातनं पराभूत झाले असतील, की एम्बापे डेम्बेले तू म्हणला तसं संपूर्ण फ्रान्सचा बहर इतका होता या टुर्नामेंट मध्ये, त्यांची सुद्धा डाव स्पेनने शिजू दिले नाही, इतकं त्यांचं आधिपत्य मध्ये फळीत होतं, जवळपास ऍव्हरेज त्यांनी 600-650 पासेस प्रत्येक सामन्यात दिले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 13-20 सेकंदांमध्ये ते प्रतिस्पर्ध्याचा चेंडू पुन्हा आपल्या ताब्यात घेत होते, अशा पद्धतीचा टोटल डॉमिनंट ज्याला म्हणता येईल तो मैदानात स्पेनच्या संघाचा होता. अगदी गोलरक्षक त्यांचा उनाई सिमॉन त्यांनी 600 मिनिटांपेक्षा अधिक कालावधी विक्रमी एकही गोल स्वीकारला नव्हता, या स्पर्धेत स्पेननी फक्त एक गोल स्वीकारला होता. असं कुठेतरी अर्जेंटिनाने दिसलं की नाही आपली काही स्ट्रॅटेजी वर्क नाही होत आहे, मग काय करायचं, गोल शून्य बरोबर एक रोखा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना, म्हणजे त्यांना वैतागून सोडा आणि मग पेनल्टी मध्ये आपला मानसिक खंबीरपणा उपयोगाला आणून जिंका, दॅट वॉज द प्लॅन. पण तो नाही एक्झिक्यूट झाला, कारण आपण बघतोय यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये खेळ वेगवान झालाय, 5 सबस्टिट्यूट अलाउड आहेत, त्याच्यामुळे जवळपास निम्मा संघ नव्या ताकदीचा मैदान

0: हा तिथं तो आहे आणि 1-0 आघाडी बरोबरी साधणं शक्य आहे. तसंच 2-0 बरोबरी सुद्धा ठेवणं खूप मुश्किल आहे. तो अर्जेंटिनाने कदाचित आक्रमणात जाऊन एक संधी घ्यायला पाहिजे होती, मेसीना पुढे पूर्ण खेळायला पाहिजे होतं, मग कदाचित पुढे त्यांना डिफेंड करता आला असा अर्थातही जरतरच्या गोष्टी आहेत.
1: दुसऱ्या बाजूला स्पेन संघ ज्या पद्धतीने खेळला, म्हणजे या स्पर्धेमध्ये जेव्हा चर्चा सुरू झाल्या तेव्हा आधी आपण हिरोंची चर्चा खूप करतो आणि त्यात मग मेसी असेल, रोनाल्डो असेल, नेमार असेल, या सगळ्यांची चर्चा होत राहतात. स्पेन मध्ये एक लमिन यमाल सोडला तर तसा स्टार खेळाडू नाही आणि अजून यमाल स्टार पदाला पोहोचलेला नाही. पण स्पेनच्या संघातला प्रत्येक खेळाडू हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्पेनच्या एकूण सांघिक खेळाचं किंवा त्यांच्या संघ नियोजनाचं काय नेमकं इंगित आहे, तुला काय वाटतं की कशा पद्धतीनं ते सगळी बांधणी करतात?
0: रोनाल्डो मेसीचा तू उल्लेख केला, एम्बापे, नेमार असेल, विनिशियस ज्युनियर असेल, हॅरी केन असेल, एर्लिंग हॉलंड असेल, या सगळ्यांनी एका मागणं एक प्रत्येक मॅच केला ते गोलांची तोफ डागत होते. त्याच्यामुळे तोही एक वैशिष्ट्यपूर्ण वर्ल्ड कप ठरला. नाही तर एखादा कोणतरी 6-8 गोल मारतो, गोल्डन बूट घेऊन जातो आणि बाकी सगळे मागे असतात. त्यावेळी तसं झाले नाही आणि याच पार्श्वभूमीवरती स्पेन बाबत अशी एक बोललं जात होतं की त्यांच्याकडे तसा एक स्ट्रायकर नाही. सो ते स्पेनचा एक डिसएडव्हान्टेज होतं का तर थोडं होतं, पण ऍडव्हान्टेज असंसाठी होतं की स्पेनच्या 6 खेळाडूंनी गोल मारले. सो त्यांच्या पुढच्या फेरीतल्या 6 कुठला खेळाडू गोल मारेल हे कोणालाच अंदाज बांधता येत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट स्ट्रॅटेजी करता येत नव्हती. किंवा त्यांचे जे डिफेंडर आहेत, पेड्रो पोरो असतील किंवा त्यांचा जो लेफ्ट बॅक आहे, ते सुद्धा अटॅकला पुढे येत होते. त्या पोरोनी तर एक गोल मारला होता. किंवा आधीच्या मॅचला जो निर्णायक गोल झाला तो शॉट हा त्यांचा मध्य फळीतला डिफेंडर कुबारसिनी मारला होता. सो अशा पद्धतीने एक सर्वांग सुंदर खेळ स्पेन करत होते. तू स्पेनच्या ग्रासरूटचा म्हणजे नवीन खेळाडू घडवण्याच्या सिस्टीमचा उल्लेख केला. त्यामध्ये मसीआई बार्सिलोनाची जी अकॅडमी आहे ती जगविख्यात आहे. मेसी यमाल सारखे खेळाडू तिथे घडलेले आहेत. त्याच्याच जोडीला स्पेनची 15-वर्षाकालीन, 19-वर्षाकालीन आणि 23-वर्षाकालीन संघ बांधलेली गेले 11 सुरू होती. ती जी बॅच तेव्हापासून जी हे जे प्रशिक्षक आहेत लुईस डे ला फ्लोरेंटे यांनी ही गेली 9-10 हे सगळे खेळाडू घडवले आणि आज ती विश्वविजेते पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे युथ डेव्हलपमेंट सिस्टीम, अकॅडमी, ग्रासरूट आणि त्यांना पोषक इकोसिस्टीम हे या स्पेनच्या विजयाचं खरं गमत.
1: पण ह्या क्रीडा संस्कृती रुजवणं स्पेनमध्ये या पद्धतीने झालं तर तशी आपल्याकडे ही क्रीडा संस्कृती रुजू शकते का, किंवा अजून काय करायला त्याच्यासाठी हवं? आपल्याकडे एवढे फॅन्स आहेत तर आपण फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये का नसतो, त्याबद्दल तुला काय वाटतं?
0: फक्त सरकार असेल किंवा मंत्री असतील किंवा या संघटनांनी काही करून तेवढं मागणार नाहीये. सगळे जे सर्व संबंधित घटक आहेत, म्हणजे अगदी पालकांपासून, शाळा महाविद्यालयांपासून, अगदी तुझ्या माझ्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, त्यांनी आवड घेऊन रुचीनी या जर सगळ्या आपल्याला ग्लोबल स्पोर्ट जो आपल्यापर्यंत थँकफुली या प्रक्षेपणामार्फत येतो आहे, आपल्या टीव्ही मोबाईल मध्ये येतो आहे, त्यामध्ये जर रुची घेतली. आता 23 जुलै पासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत आहेत. फक्त जर ऑलिम्पिक आल्या की हॉकी, बॅडमिंटन या सगळ्या खेळांना पुढे घेऊन इंडियाचे नारे नाही दिले, संपूर्ण वर्षभर या जर सगळ्या खेळांना फॉलो केलं, आपल्या मुलांमध्ये त्याची आवड निर्माण केली, तर नक्कीच ही क्रीडा संस्कृती रुजेल. आणि एकदा काही खेळांबाबतची आवड निर्माण झाली तर आपण अधिकाधिक खेळायला लागू. जेवढे जास्त खेळू तेवढे जास्त आपल्याकडनं चॅम्पियन होतो.
1: सुरुवातीलाही आपण म्हटलो 48 या वेळेला खेळले, अमेरिकेत स्पर्धा होती, आमजाम होता, भरपूर कार्यक्रम, म्हणजे अंतिम सामन्याच्या हाफ मध्ये सुद्धा 25 कार्यक्रम चाललेले होते. त्याच्यानंतर काही म्हणजे वादग्रस्त घटनाही घडल्या. अमेरिकेच्या फुटबॉलपटूला जे रेड कार्ड मिळालेलं होतं तर मागे घेण्यासाठी असे सगळे प्रकार घडले. आणि अंतिम सामन्यामध्ये सुद्धा एक दिसलं की अर्जेंटिनाचे खेळाडू रणनीतीचा भाग होता किंवा काय हा प्रश्न वेगळा, पण खूप ढसमुसा खेळ करताना दिसले. तर सगळ्याकडे कसं पाहायचं अंतिम सामन्यानंतर हे फुटबॉलसाठी म्हणून किती घातक असू शकतं का, असे प्रश्न त्यांच्या मनात आहेत? कारण हा सुंदर खेळ म्हणून याला ब्युटिफुल गेम म्हणतात, तर किती कुठेतरी डाग लागताना दिसतो का?
0: मुळात फुटबॉल हा मैदानातलं कौशल्य, गोल, स्ट्रॅटेजी आणि या सगळ्यांबरोबरच भावभावनांचाही खूप मोठा खेळ आहे फुटबॉल हा. म्हणजे इट्स अ ग्लोबल लँग्वेज आणि इट्स अ ग्लोबल इमोशन फुटबॉलला असं म्हणतात. आपण बघितलं की आफ्रिकेतले 9 यावेळेला पात्र ठरले होते, त्यातले 8 हे बाद फेरीत गेले. किंवा केप वर्डेचा 40 वर्षांचा वोझिना हा जो गोलकीपर आहे त्यांचे 40,000 फक्त फॉलोअर्स होते, ते 60 लाखापर्यंत त्याचे सोशल मीडियावरचे फॉलोअर गेले. आणि तो एक प्रेरणा असेल या भावना असेल याचे तो एक प्रतीक बनला. आणि असे सगळे छोटे मोठे संघांनी मिळून फुटबॉल आणि वर्ल्ड कप हा एक खूप एक भावनेचा एक

0: आविष्कार इथे आपण घडताना पाहिला. रोनाल्डो सारखा खेळाडू असतरी द लास्ट डान्स नेमार, रोनाल्डो आणि मेसी यांना आपण अल्विदा प्लेअर वेलकमच्या निमित्ताने, तो सुद्धा सामना संपल्यानंतर जसा अंतिम सामन्यानंतर मेसी आपण बघितला की भावनांना अक्षरशः अश्रूंद्वारे त्यांनी वाट मोकळी करून दिली. सो हा सगळा एक भावनेचा आविष्कार असतो, पण त्याच्यात जोडीला तणाव आणि भयंकर मानसिक शारीरिक जे काही दबाव असतात सामना संपल्यानंतर ते कुठेतरी मोकळे केले जातात. फुटबॉल इज अ ब्युटिफुल गेम. सामना कितीही संघर्ष झाला तरी खिलाडू वृत्तीने एकमेकांना आलिंगन देतात, पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतात, पण हा जो कुठेतरी एक संतुलन थोडा बिघडण्याचा एक थोडे प्रकारे सगळ्याच खेळांमध्ये होतात, फुटबॉल असं नाही. आणि विशेषतः अंतिम सामन्यासारखा सर्वोच्च कसोटी बघणारा सामना झाल्यानंतर त्याच्यातले काही निर्णय आपल्या बाजूने गेल्या नाही आणि समजा त्याबाबतची उद्वेग असेल किंवा त्याबाबतची निराशा असेल ती अशा कुठेतरी धसमुसळ्या प्रकारे बाहेर. सगळ्यांना माहिती की तो एक क्षणिक उद्रेक असतो भावनांचा, कोणाच्याही मनात कुठल्याही पटबळपटूच्या मनात असा काही विद्वेषाची भावना नसते. म्हणून तर या वर्ल्ड कपचं जे ब्रीद होतं की टुगेदर विथ फुटबॉल किंवा फुटबॉल युनाइट द वर्ल्ड, तो हे संपूर्ण विश्व हे या फुटबॉलच्या कॅनव्हास वरती आपण चितारलं. 40 दिवस, 108 सामने, 48 संघ अशा सगळ्या माध्यमातून आणि हे काही एखाद दुसरी घटना सोडल्या तर स्पेन सारखा एक सर्वोत्तम खेळ करणारा संघ जिंकला हेच या आपल्या आठवणीत राहील आणि ह्याच सगळ्या वेगवेगळ्या अविस्मरणीय स्मृती या वर्ल्ड कपने दिल्या. त्याच पुढे आपण पुढच्या वर्ल्ड कपला विशेषतः जो स्पेन पोर्तुगाल आणि मोरोक्कोत होतोय तिथपर्यंत आपण कॅरी करू.
1: नक्की शेवटचं हे जरी एक थोडासा उद्वेग आणणारा थोडासा निराश करणारा प्रसंग आपण पाहिलेला असला तरी आणखी एक चित्रही लोकांच्या मनात नक्की ठसायला हवं किंवा त्यातलं असेलही की लामिन यमाल सामन्यानंतर त्यांनी मेस्सीला घट्ट मिठी मारली आणि त्यांचंही एक जुनं नातं त्याच्याबद्दलचे फोटो आणि हे सगळे व्हायरल होतही होते की तो लहान असताना 19 वर्षांपूर्वीचा बाळ म्हणून मेस्सीने हातात घेतलाय असा फोटो व्हायरल होत होता आणि आज या अंतिम सामन्यानंतर या दोघांची अक्षरशः उरावरी झालेली भेट.
0: मला आवर्जून एका गोष्टीकडे थोडस लक्ष वेधायचं अगदी थोडक्यात की हा जो यावेळच्या वर्ल्ड कप मध्ये जो टॉक्झिक सोशल मीडिया दिसला म्हणजे विद्वेषपूर्ण सोशल मीडिया इतका यापूर्वी खरंच कधी बघितला नव्हतं याची मला व्यक्तीचा खंत वाटते. मला रोनाल्डो आवडतो, तुला मेसी आवडतो, म्हणून मी मेसीचा द्वेष नाही करणार. आपले सगळेच फुटबॉलपटूंनी हे संपन्न केलेलं आहे, एकमेकांचा द्वेष करून काही होणार नाही. पण या वेळच्या सोशल मीडियामुळे ही नकारात्मकता विद्वेषाची भावना खूप वाढलेली दिसली. जे आपण ध्रुवीकरण समाजात बघतो की तुम्ही इकडले नाही तर तिकडले असं फुटबॉलमध्ये होत नाही. सगळे खेळाडू या खेळाला पुढे नेतात, त्यामुळे हा सोशल मीडिया मला म्हणजे मैदानातलं व्हायला नाहीच पाहिजे, पण त्याही पेक्षा एक अत्यंत सकारात्मक आणि एक चांगले क्रीडा रसिक म्हणून अशा सोशल मीडियाच्या विद्वेषाला बळी न पडण्याची मैदानाबाहेरची आपण आपली जबाबदारी टिकवूया. एक चांगली क्रीडा संस्कृती सगळे मिळून रुजवूया म्हणजे आपल्याला सगळ्या क्रीडा स्पर्धांचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने उठवता येईल.
1: नक्कीच, आणि त्यामुळे यमाल आणि मेस्सी यांची उरावरी झालेली भेट आणि त्याचा फोटो हेच मला वाटतं याचं फलित आहे असं आपण लक्षात ठेवून पुढे जायला हवं आणि कायम कुठलाही संघ जिंकला तरी फुटबॉलच जिंकत राहायला हवं हे अधोरेखित करायला हवं. आशिष, तुझ्याशी गप्पा मारताना नेहमीच मजा येते, आजही या सगळ्याबद्दल गप्पा मारताना नक्कीच मजा आली. आपल्या श्रोत्यांनाही नक्कीच संवाद आवडेल अशी आशा करूया.
0: खेळांचं समालोचन किंवा माहिती देण्याऐवजी अशा प्रकारच्या गप्पांच्या माध्यमातून खेळ समजून घेण्याचा हा जो प्रयत्न आहे तो खरंच स्वागतार्ह आहे आणि त्यामुळे आकाशवाणीचे मनपूर्वक आभार.
1: नक्कीच, नमस्कार.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, मुलाखत सिद्धार्थ केळकर, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव आणि निवेदन अंकिता आपटे.
3: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 MHz.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया. खरीप मोसमात मिश्र पिकाची लागवड करणारे प्रगतीशील युवा शेतकरी गौरव लक्ष्मण निकम, मुक्काम कारेगाव, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ, यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. शेतकरी बंधूंनो, किसानवाणी अंतर्गत आपण शेतकऱ्याच्या मुलाखती घेत असतो. श्रमिक, कष्टकरी, शेतकरी आणि तज्ज्ञ या ठिकाणी येऊन आपले अनुभव व्यक्त करत असतात आणि या अनुभवाच्या माध्यमातून शेतकरी बांधव आपल्या पिकाची लागवड करत असतात. पिकाचं व्यवस्थापन, पिकावर येणारी कीड रोग या पद्धतीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आणि ऋतुमानानुसार जमिनीचं व्यवस्थापन घ्या, जनावरांचं आजाराचं व्यवस्थापन, नियोजन, त्याचप्रमाणे शेतीची मशागत, पूर्व मशागत, बियाण्याची निवड, पिकामधलं असणारं रोग आणि किडीचं नियंत्रण, तणाचं नियंत्रण यासारख्या गोष्टी शेतकरी बांधव करत असतो आणि त्याचाच काही प्रमाणामध्ये आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांना या गोष्टीचा लाभ झालेला आहे. किसानवाणीच्या माध्यमातून शेतकरी बांधवापर्यंत पोहोचत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत गौरव लक्ष्मण निकम, मुक्काम कारेगाव, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. चला तर त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार गौरवजी.
3: नमस्कार सर.
2: गौरवजी, तुम्ही तरुण आहात.
3: बरोबर.
2: आणि तरुण म्हटलं म्हणजे एक जोश, उत्साह आणि काहीतरी करण्याची उमेद असतेच आणि या उमेदीचा, या उत्साहाचा आपण शेतीमध्ये कशा पद्धतीने फायदा घेणार आणि या माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न काढणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तर माझा सुरुवातीला हा प्रश्न आहे की तुमच्याकडे शेती किती आहे?
3: सर, माझ्याकडे शेती 3 एकर आहे. त्यात ती कोरडवाहू आहे.
2: बरं.
3: म्हणजे ओलिताखाली नाही आहे, कोरडवाहू शेती आहे आपली. म्हणजे समजून घ्या तुम्ही, निसर्गावरच अवलंबून असलेली शेती आहे.
2: निसर्गावर अवलंबून असणारी शेती,
3: निसर्गाने जसं दिलं तसं घेणे आहे. त्यात आपल्या आता कसं काय आपण त्यामध्ये उत्पन्न वाढवता येईल किंवा आता कोरडवाहू शेती आहे म्हणून आपण घरी बसून तर चालणार
2: नाही,
3: त्यासाठी आपल्याला काही ना काही पर्याय शोधावेच लागतील. आणि आजच्या कंडिशनमध्ये पाहतो म्हटलं तर शेती करणं बऱ्याचशा युवकांना म्हणजे नको वाटतंय. पण माझं म्हणणं असं आहे की शेती म्हणून आहे घरी शेती म्हणून शेती करायची नाही. पारंपरिक पद्धतीने जे काही शेती चालू होती ते आता आधुनिक पद्धतीने कशी करता येईल यावर माझं विशेष लक्ष आहे. तशी कोरडवाहूच आहे पण प्रयत्न हा आहे की या शेतीतून किती जास्त उत्पन्न घेऊ शकतो या मी प्रयत्नात आहे सर.

0: शेती तुमच्याकडे 3 एकर आहे
1: हो
0: आणि हे तुम्ही स्वतः करता शेती, तर मग शेतीमध्ये तुम्हाला कोण मदत करते?
1: कसं आहे सर, आता घरी वडील नाही आहे, मीच आहे आणि आई आहे, तर आई मदतीला राहते शेतीच्या. असं गावात म्हटलं तर असं काही चालत नाही, सर्वच जण शेतीमध्ये राबतात, तर माझी आईसुद्धा सोबत असते आणि मी पण असतो शेतीमध्ये. म्हणजे माझं शिक्षण झालेलं आहे पण शेती घरी असल्यामुळं करायची म्हणून नाही, पण एक तर कसं आहे शेती आपल्याकडे आहे, त्या शेतीमधून चांगलं उत्पन्न आलं पाहिजे. तसं घरी आजची जी कंडिशन पाहता घरच्यांची इच्छा होती की शेती नाही करावं, पण आज मला शेतीच करायची आहे. शिक्षण आहे आपल्याला, आजकाल आधुनिक पद्धतीने आपण पुस्तक वाचू शकतो, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला, आणि मी मागल्या 2-3 वर्षात चांगलं उत्पन्न पण काढलेलं आहे, त्याच्यामुळे शेतीमध्ये मला आणखी रुची वाढत चाललेली आहे माझी शेतीमध्ये.
0: तर काही नवीन प्रयोग करण्याचा विचार आहे का शेतीत?
1: कसं आहे सर, आता शेती माझी पूर्ण निसर्गाच्या भरोशावर आहे. आता फक्त पाणी साठवण्यासाठी किंवा उपलब्ध ओलावाच्या साठ्यामध्ये आपण शेतीचं नियोजन करत आहे, तर त्यामध्ये काही आपल्याला संतुलन राहत नाही. कधी कधी असं होऊन जाते की पहिल्यांदा पावसात खूप खंड पडतो, जसं यावर्षी सध्या आत्ताच्या कंडिशनला की जून महिन्यामध्ये पाऊस जेमतेम आला, नसल्यासारखाच आहेत. मी रोग गेला, नंतर जून महिना पण गेला पण पाऊस काही व्यवस्थित झालाच नाही. त्यानंतर जुलैमध्ये पाऊस झाला व्यवस्थित 1 हप्ता, बरोबर ना, आणि आता पुन्हा खंड पडलेला आहे. आता आमचे पिकं पाण्याची आस, म्हणजे पाण्याची वाट पाहत आहे. म्हणजे सांगायचं झालं तर कधी कधी आमचं काळीज असं होते की ढग पाहिल्यावर नाही का धडधड होते, नाही पाऊस येतो, पण जेव्हा ते ढग हुलकावणी लावून चालला जाते ना, तर ते आमचं आम्हालाच माहीत आहे कसं होते. तर पण आता त्यासाठी एकदम निसर्गावर अवलंबून न राहता मी माझ्या विचारात असं आहे की काहीतरी शेती आपली ओलिताखाली आली पाहिजे, यासाठी प्रयत्नात आहे. की म्हणा आपण विहीर म्हणा की काही बोरवेल असं काही होत असेल किंवा सरकारी योजनेमधून जर काही आपल्याला लाभ मिळत असेल, त्यासाठी मी आता प्रयत्नशील आहे.
0: नक्कीच, म्हणजे निसर्गावर न अवलंबून राहता आपण आपल्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था करणं हे खूप गरजेचं आहे.
1: हो, कारण की आता कसं निसर्गाचा लहरीपणा खूप जास्त वाढलेला आहे. पहिले जे मान्सून किंवा जे आपण पावसाच्या भरोशावर शेती करत होतो ते व्यवस्थित संतुलित होतं, आता निसर्गाचा लहरीपणा खूप जास्त वाढलेला आहे, त्याच्यामुळे ओलिताखाली आणणं हे माझं म्हणजे पहिलं काम आहे आता, कारण कोरडवाहू शेतीमध्ये होत नाही.
0: तर तुम्ही या मग शेतीमध्ये कुठल्या प्रकारची पिकं घेता?
1: आता कोरडवाहू शेती म्हटलं सर, तर माझ्या शेतीमध्ये कसं कापूस, कपाशी आपली, सोयाबीन आणि तूर, बस सध्या तरी माझ्या शेतीमध्ये मी हे 3च पिकाचे उत्पादन करतो, कारण की ओलिताखाली नाही आहे आणि बाकी पीक बागायती पिकं आपण घेऊ शकत नाही.
0: हे झालं कोरडवाहू पीक आहे. परंतु काही असा जसं की शेळीपालन झालं, दुग्ध व्यवसाय झाला, यामध्ये सुद्धा एक जोडधंदा म्हणून आपण शेतीकडे पाहू शकतो. कारण जर समजा दुग्ध व्यवसायामध्ये तुम्ही म्हशी घेतल्या किंवा गाई घेतल्या तर दूध मिळतेच, पण सोबत त्याच्यापासून जे मिळणारं शेण त्याचा खत सुद्धा आपल्या शेतीसाठी उपयुक्तच आहे. तर असा काही डोक्यामध्ये आहे का विचार?
1: आता सर कसं आहे, 3 एकर शेती आहे, त्यामध्ये आपलं बरेचसं म्हणजे घरचं आर्थिक जे संतुलन आहे ते होऊ शकत नाही आहे सध्या, त्यासाठी जोडधंदा तर खूप जास्त आवश्यक आहे. आणि मी असं सांगतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी, आजचा जो शेतकरी असेल त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा करणे खूप जास्त आवश्यक आहे, तेव्हा ते आर्थिक संतुलन होईल. आता शेतीतून मिळणारा जो आपल्याला उत्पन्न म्हणा, तो वार्षिक म्हणा किंवा 6 महिनेच असते, आणि आपण दुग्ध व्यवसाय या शेळीपालन असं जर काही जोडधंदा केला, आणि इवन माझ्यासुद्धा डोक्यात आहे की विचार चालूच आहे माझा की मी ते व्यवसाय करणार आता, कारण की तेव्हा आपल्याला शेतीसाठी लागणारा खर्च हे ह्या गोष्टी आपल्या त्या व्यवसायामधून होऊ शकते, आणि शेतीतून मिळणारं उत्पन्न जे आहे ते आपल्याजवळ निव्वळ उत्पन्न शिल्लक राहू शकते. जोडधंद्यामधून आपला शेतीचा खर्च होऊन जाईल आणि उत्पन्न शेतीतलं ते आपल्याजवळ शिल्लक राहील. त्याच्यामुळे मी शेळीपालन नाहीतर दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत मी विचार करत आहे, आणि दुग्ध व्यवसाय मला चांगला वाटतो. आजकाल जे काही भेसळ दूध वगैरे मिळत आहे त्यासाठी जर आपण सर्वांना जर गावरानी दूध म्हणजे आपण ओरिजिनल म्हणतो ते जर आपण देण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षा आणखी चांगलं काय आहे, आणि त्याला योग्य तो भाव पण मिळेल भविष्यात असा अंदाज दिसत आहे आजच्या वातावरणामध्ये.
0: नक्कीच, तुमचा जो भविष्याचा विचार आहे हा अतिशय सकारात्मक असा विचार आहे. या क्षेत्रामध्ये जेव्हा एखादा शेतकरी येतो तेव्हा त्याला निसर्गाचा लहरीपणा, कमी मिळणारा भाव यामुळे तो हवालदिल होतो. परंतु तुमचा जो विचार जो आहे हा सकारात्मक आहे. तर जी शेती करत असताना तुमचे काही छंद वगैरे आहे का?
1: शेती करताना म्हणजे हा आता मला पहिल्यांदा म्हणजे आता प्रत्येक गावागावात क्रिकेट हे ते आपण खेळतोच, तुम्हाला क्रिकेट

0: खेळण्याचा खूप म्हणजे माझा आवडता छंद असेल खेळण्यामध्ये, तर मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं आहे. मी क्रिकेटसाठी लहानपणी मारपण खाल्लेला आहे आईवडिलांचा, पण आवडता छंद आहे माझा क्रिकेट. आत्ता पण जर मला शेतीतून म्हणजे जर वेळ मिळाला, शक्यतोवर तर पावसाळीमध्ये आपल्या गावात काही मैदान वगैरे काही नाही आहेत, पण खेड्यामध्ये कसं आहे उन्हाळ्यावेळेस आपली शेतीचे कामं होऊन जाते, निवांत राहते माणूस उन्हाळ्यात, कारण की कोरडवाहू शेती, नंतर तर वाटच पाहणे राहते. तर तेव्हा आम्ही क्रिकेट मला खेळणं खूप आवडते आणि मी तेव्हा खेळतो पण.
1: बरं, आमच्या आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही तुमचं मार्गदर्शन किंवा तुम्हाला काही माहिती मिळते का?
0: हो हो सर, नक्की. कृषी वाहनी
1: कृषीमधली माहिती मिळते. हा हा, तुम्हाला फायदा होतो.
0: हो हो, म्हणजे आम्ही आकाशवाणी यवतमाळ केंद्र जे आहे आपलं, ते नेहमीच ऐकत असतो. माझ्या घरी सकाळी आकाशवाणी सुरू झाली की माझ्या आईचे कामं आकाशवाणीच्या प्रत्येक कार्यक्रमावरती चालते. बऱ्याचशा घरी आजकाल टी व्ही आली आहेत, पण माझ्या घरी आजही आकाशवाणी केंद्रावरील सर्व कार्यक्रम ऐकले जाते.
1: अच्छा, म्हणजे जसं आमचे जे उद्घोषक आहे जे वेळ सांगतात त्या वेळेनुसार जसे कार्यक्रम लागतात त्यानुसार आईचे कामं होते.
0: आईचे कामं होते.
1: अच्छा,
0: ते लहानपणीपासूनच आहे, सवय पडलेली आहे.
1: म्हणजे रुटीन अजून कायम आहे.
0: अजूनही आजही सुद्धा ते कायम आहे.
1: म्हणजे एकंदरीत आपलं आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र तुमच्याकडे ऐकायला येते आणि तुम्ही ऐकता.
0: नक्की नक्की नक्की सर.
1: या वेळेवर काही गीत वगैरे ऐकाल का?
0: आता सध्या वारकरी पंढरपूरला चाललेत, त्यामधलं कोणतंही तुम्ही आपल्या विठ्ठलाचं तर मला ऐकायला तो आनंद मिळेल.
1: नक्कीच तुमच्या आवडीचं ऐका तर हे गीत.

0: गौरव जी, काही अडचणी आल्या?
1: हा, शेतीमध्ये तर अडचणी म्हणजे आहेच. आता माझी शेती थोडीशी दूर आहे, अंतर थोडंसं दूर आहे, गावापासून थोडं दूर आहे, पण त्या गोष्टी आम्हाला ॲडजस्ट करून घेऊन चालावंच लागते. तुम्हाला पण या गोष्टीबद्दल आणि सर्वांनाच या गोष्टीबद्दल ज्ञात आहे की निसर्गाची सध्या पाऊस येणं नाही येणं हे काही म्हणजे रुटीन आहे. त्यात किडी हे ते आणखी रोगराई येत आहे पिकावरती, भाव झाला, ह्या सर्व गोष्टी, हे संपूर्ण गोष्टी असं जर एकत्र करतो म्हटलं तर सध्याच्या कंडिशनमध्ये शेती करणं जरासं कठीणच काम आहे. पण आजकाल आपण आधुनिक गोष्टी पण खूप आलेल्या आहेत, जसं मोबाईल किंवा AI झाला किंवा यूट्यूबवरती माहिती. आता AIवरती, आता मी आता सुशिक्षित आहे, AIवरती जर आपण आपले पराठी असली किंवा कोणतंही पीक असलं त्याचा फोटो काढला आणि या पिकावर काय प्रॉब्लेम आहे किंवा काय समस्या आहे असं जरी आपण जर माहिती टाकली तर त्याचे उत्तर मिळते आणि त्यावर उपायसुद्धा मिळते. कुठे जायचं काम नाही, काहीच नाही. आणि कसं आहे, बऱ्याचशा गोष्टी यूट्यूबवर माहिती मिळतात. आजकाल यूट्यूबवर चांगले चांगले शेतकरी आहे त्यांचे, जसं आता तुमच्या इथे पण शेतकरी आलेत की ते मार्गदर्शन करतात, त्यातून पण आम्ही खूप काही शिकतो. म्हणून चालून जाते, करून घेतो आम्ही.
0: म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग असा सुद्धा आपण करू शकतो?
1: नक्की नक्की.
0: आणि याच्या मार्फत आपल्याला काही उपाययोजना सुद्धा ते सुचवू शकतात?
1: खूप चांगल्या. आपण जसं त्यांना, आपण जशी त्यांना कमांड देऊ त्या पद्धतीत आपल्याला त्या उपाययोजना देतात.
0: म्हणजे शेतकऱ्यांनी पारंपरिकतेकडे न राहता हळूहळू आपण आधुनिकतेकडे गेलं पाहिजे.
1: आवश्यक आहे, काळाची गरज आहे.
0: काळाची गरज आहे, तेव्हाच कुठे तुमच्या पिकामध्ये किंवा तुमच्या उत्पन्नामध्ये भर पडू शकते.
1: नक्की पडणार भर,
0: असं तुम्हाला
1: नक्की भर पडते. कारण की मी सुद्धा पाहिलं आहे मागल्या वर्षी पण माझं, म्हणजे आपण जर आधुनिक पद्धतीचा काही जर उपाययोजना केली, आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या शेतीमध्ये उत्पादन वाढणार, म्हणजे वाढणार आहे. शेती म्हणून करायची नाही तर ती आपण प्रत्येक गोष्ट करताना आपण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो. मग आपण पिढीजातपणे का बरं तशीच शेती घेतली, तशीच का करत राहतो? जर आपण आधुनिक पद्धतीचा जर अवलंब केला तर आपल्याला शेतीसुद्धा चांगलं जीवन देऊ शकते.
0: नक्कीच. म्हणजे असा तुमचा एकंदर अनुभव आहे.
1: बरोबर बरोबर.
0: बरं, तुम्ही तरुणांना काय सांगाल? मग तुम्ही तरुण आहात आणि शेती करत आहात, त्यासोबत तुमची इतरही काही ठिकाणी धडपड चालू असेलच, की जसं की सरकारी नोकरी म्हणा किंवा कुठेतरी चांगला जॉब मिळा, हे सुद्धा चालू असेल.
1: बरोबर.
0: तुमच्यासारखेच तरुण आहेत बरेचसे, जे शेती आहे त्यांच्याकडे

0: ते पण शेतीमध्ये त्यांचा थोड्याफार प्रमाणामध्ये नकारात्मक अशी भावना आहे, किंवा ते येऊ पाहत नाही, किंवा त्यांना
1: बरोबर
0: असं वाटतं की शेती म्हटलं
1: शेती काय करायची. एखाद्या ठिकाणी आजकालची युवा पिढी अशी करत आहे की खेड्यामध्ये न राहता शहरातले 5-10 हजाराची नोकरी करण्याला पसंती जास्त देत आहे, पण स्वतःचे स्वमालकीची शेती करणं त्यांना आवडत नाही आहे, ते पाठ फिरवत आहे शेतीसाठी.
0: नक्कीच. हां, तर या पद्धतीचं पाठ न फिरवावं किंवा तरुणांनी या क्षेत्रामध्ये यावं, तर यासाठी तुम्ही काय सांगाल?
1: माझं सर्व युवा शेतकरी असो किंवा आत्ताचे सध्याचे जे काही शेतकरी असाल, त्यांना माझं एकच म्हणणं राहील, शेतीकडे एक पारंपरिक व्यवसाय म्हणून न बघता जर

0: फिरवावं किंवा तरुणांनी या क्षेत्रामध्ये यावं, तर यासाठी तुम्ही काय सांगाल?
1: माझं सर्व युवा शेतकरी असो किंवा आत्ताचे सध्याचे जे काही शेतकरी असाल, त्यांना माझं एकच म्हणणं राहील, शेतीकडे एक पारंपरिक व्यवसाय म्हणून न बघता जर आधुनिक पद्धतीचा अवलंब करून जर तुम्ही त्या शेतीकडे पाहिलं आणि बाजाराचा योग्य अभ्यास केला, आर्थिक नियोजन व्यवस्थित केलं आणि जोखीम व्यवस्थापन म्हणजे जे काही पाऊस आता की नाहीतर आता मिरूग आला आणि आपण लागवण करून टाकायची, लागवड करायची आणि पावसाची, शासनाने सांगितलं की तुम्हाला आता पाऊस नाही येणार सध्या, तुम्ही आमचा आदेश येईपर्यंत तुम्ही लागवण करू नका, नाही तर जुन्या पद्धतीनं मिरूग आहे बा लागवण करून आपण बसायचं आणि जून महिन्यात पाऊस नाही आला तर मग दुबार पेरणी करायला लागेल, दुबार पेरणीने काय होईल, पुन्हा खर्च वाढला, याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? आजकाल जे बातम्या आहे किंवा आपण बरेचसे चांगले चांगले मार्गदर्शक आहे शेतीसाठी त्यांना फॉलो केलं किंवा हां कृषी तज्ज्ञ आहेत तुमच्या आकाशवाणीवर, कृषी तज्ज्ञ येतात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं तर शेतीमध्ये नक्की फायदा होईल. कारण याच्या आजच्या कंडिशनमध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर फक्त शेती करून चालणार नाही, तर ते कसं अभ्यास करावा लागेल त्या शेतीचा, त्यातून आपल्याला बरंच काही शिकावं लागेल. आहे शेती आपल्याकडे आणि करणे हा उद्देश नसला पाहिजे, त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल आपल्याला. आणि जर शेतीमध्ये आपण स्वतःहून जर काम केलं तर कोरडवाहू शेती का असो ना आपलं अस्तित्व टिकून ठेवते.
0: तर गौरवजी, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला आणि अतिशय महत्त्वाचं आणि मार्मिक असं या ठिकाणी तुम्ही विवेचन केलं, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
2: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण खरीप मोसमात मिश्र पिकाची लागवड करणारे प्रगतिशील युवा शेतकरी गौरव लक्ष्मण निकम, मुक्काम कारेगाव, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
2: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
3: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
2: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
3: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
2: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
4: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया जलसिंचन व्यवस्थापन याविषयी डॉक्टर स्नेहा टेम्पे यांचं लघुभाषण।
5: दोघीजणी बायका होत्या, एक होत्या मिसेस ज्योती आणि दुसऱ्या होत्या मिसेस प्रीती। ह्या दोघीजणींना एका शासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी म्हणून काम करत होत्या। आता नवीन धोरणानुसार जुनी पेन्शन व्यवस्था नाही आहे, मग काय करणार? मिसेस ज्योती आणि मिसेस प्रीती ह्या दोघींनाही सारखा पगार यायचा, सारखी रक्कम यायची। त्यापैकी एक त्याचं नीट नियोजन करायची आणि दुसरी आलेल्या रकमेचा किंवा मिळालेल्या पगाराचा व्यवस्थित विनियोग न करता हव्या त्या पद्धतीनं हवा तसा खर्च करायची। कालांतरानं दोघी जणी नियत वयोमानानुसार निवृत्त होतात। त्यावेळेला नियोजनाबद्धतेनं जिनं पैसा नियोजित केलेला असतो, जिनं पैसा व्यवस्थित गुंतवलेला असतो, तिला तशीच पैशांची पुनरागमन पुनरावक सुरू झालेली असते, कारण नियोजनानुसार साठवलेल्या पैशांवर तिला व्याज मिळत असतं। त्यावेळेला ती निश्चिंत असते, तर तिचीच सोबतीण असलेली दुसरी ही फार चिंताक्रांत असते। बरं, ह्या फक्त शासकीय कर्मचारी नव्हत्या, तर हे होते तुमच्या आमच्यासारखे नागरिक जे पावसाळ्यामध्ये फक्त कांदा भजी तळून खातात। पावसाळ्यामध्ये उत्तम वातावरण, सुंदर हवामान, या सगळ्या छान पद्धतीमध्ये, या सगळ्या छान वातावरणाचा आस्वाद घेत असताना पडणाऱ्या पावसाचं नियोजन आपल्यापैकी किती जण करतो, हा खरंच माझ्यासकट आपण सगळ्यांनी स्वतःला विचारण्याचा एक प्रश्न आहे। कारण आपण विदर्भात राहतो, आपण विदर्भातही यवतमाळसारख्या ठिकाणी राहतो, आपण माळावर आहोत, पठारावर आहोत, आपल्या आजूबाजूनं वाहणाऱ्या नद्या फार कमी आहेत, आणि असं असताना उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याचा जो जाणारी कमतरता आहे

0: हा आपल्यासमोर असलेला सर्वात महत्त्वाचा, आपल्याला भेडसावणारा खूप मोठा प्रश्न आहे. अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? तर जो प्रत्येक थेंब आपल्या छतावर पडतो त्या प्रत्येक थेंबाचं नीट नियोजन केलं पाहिजे. नीट प्रत्येक थेंबाची गुंतवणूक आपण केली पाहिजे. पावसाळा हा दोन्ही हातांनी आपल्याला बरंच काही देत असतो, चांगले अनुभव देत असतो, चांगले दृश्य देत असतो, आल्हाददायक वातावरण देत असतो, नजरेला एक छान आरामदायी दृश्यांची मेजवानी असते, अशा बऱ्याच गोष्टी असतो. पण पावसाळा हा आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट देतो, ती म्हणजे पाणी. आता ह्यात काय नवीन? पण हे पाणी आपल्या शेतांमध्ये बरसून आपल्या शेतातली पिकं येतात, सगळ्या गोष्टी होतात. सिंचन विभाग त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्या पाण्याचं नियोजन करतो. शेतकरी आपल्या आपल्या हिशोबाने त्या पाण्याला व्यवस्थितपणे साठवून आपल्या पिकांना वापरून आपल्यापर्यंत भाजीपाला पिकं या सगळ्या गोष्टींनी आणतो. पण एक सामान्य नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य आहे? एक सामान्य नागरिक म्हणून आपण या पाण्याची, या निसर्गाकडून मिळालेल्या स्रोताची कशा पद्धतीनं जोपासना केली पाहिजे? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. ही गोष्ट कधीही विसरता कामा नये. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे इथल्या प्रत्येक जबाबदार नागरिकानं केलं पाहिजे. पावसाचा पडलेला प्रत्येक थेंब जर का गुंतवला तर तो दुप्पट तिप्पट होऊन आपल्यापर्यंत परत येणार आहे. छतावर पडलेला प्रत्येक थेंब जर का आपण आपल्याच अंगणातल्या जमिनीखाली मुरवला तर तो एक थेंब हजार पाण्याचे झरे बनून आपल्यापर्यंत परत येणार आहे. आपण घेतो इतकं त्या जमिनीच्या पोटातनं पाणी, तर थोडंफार तिला तिचं परतही दिलं पाहिजे. SIPs जे आपण पाहतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान्स आपण पाहतो. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान्समध्ये आपण सांगतात की 5,000 गुंतवा, त्याचे तुम्हाला इतके मिळतील. अहो, तुम्ही 5 बादल्या पाणी मुरवा, तुम्हाला पुढली 5 वर्ष पाण्याची ददात पडणार नाही इतकं पाणी मिळणार आहे. प्रत्येक जबाबदार नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे की त्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं, जलपुनर्भरण करावं. जलपुनर्भरण करण्यासाठी काही विशेष फारसा खर्च येत नाही. आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या अनेक छोट्या दुर्लक्षित अशा घटकांचा सुद्धा आपण जलपुनर्भरणासाठी वापर करू शकतो. गरज फक्त सजग असण्यासाठी आहे. आपलं एक छोटंसं पाऊल पुढल्या अनेक अडचणींना आपल्यापासून दूर करू शकतं. ज्या आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या गृहिणी आहेत, त्यांनी गळक्या ज्या काही आपल्या खिडक्यांमधनं आहे तिथं आपण आपले पिंप ठेवलेत, बादल्या ठेवल्या, तर ते पाणी आपलं आपल्या हाताशी येतं. कुंड्या पावसांमध्ये ठेवल्या तर पावसाचं पाणी मिळून ती झाडं अजून जास्त टवटवीत होतील. येणाऱ्या प्रत्येक थेंबाला अत्यंत हुशारीने वापरलं तरच आपण पुढल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तगू शकतो. बघा, पृथ्वीवर 70% पाणी आहे. पृथ्वीवर सरासरी आपण बघायला गेलं तर 70% पाणी आहे. पण आजूबाजूला पाणी असूनही आपल्यावर तहानेनं तडफडण्याची वेळ येणारा दिवस काही फार दूर नाही आहे. 2% पाणी, 1% पाणीच आपल्याला त्यातलं पिण्यासारखं आहे. तर आपल्या छतावर पडणारं इतकं सुंदर पाणी आपण का वाया घालवायचं? आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला दिसतं की पावसाचा प्रत्येक थेंब कोरड्या असलेल्या रखरखीत जमिनीवर सुद्धा 2 गवताची पाती उगवतात. आपण बघतो की फरशा लावलेल्या आहेत, त्या फरशीवर जरी पाणी पडलं तरी 2 फरशांच्या भेगांमधनं सुद्धा 2 गवताची पाती उगवतात. विचार करा की त्या जीवांमध्ये, त्या बियांमध्ये रुजून येण्याची किती मोठी आस असेल, किती मोठी ओढ असेल. तर हेच पाणी जर का आपण पृथ्वीच्या पोटात परत केलं, पृथ्वीला जर का आपण कृतज्ञतापूर्वक अर्घ्य दिलं, तर ती पृथ्वी आपल्याला पुन्हा किती देईन? साध्या फरशीवर पडलेल्या पाण्यातनं 2 पाती निघतात गवताची, तर पृथ्वी आपल्याला अजून किती सुंदर भविष्यकाळ दाखवू शकते याचा आपण विचार केला पाहिजे. अन्यथा पाण्यावाचून तडफडणारे अनेक देश इथं आहेत. आपण आफ्रिकेत पाहू शकतो की तिथं पाण्याचं इतकं दुर्भिक्ष आहे की त्यांच्याकडले पिण्याचे पाणी साठे पुढले काहीच वर्ष, जवळपास 1, 7, 8, 10 वर्षच पुरू शकतील. त्यानंतर तिथलं पाणी आणि त्याचा वाली कोण असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आजही आपल्या हातात ही छान उपलब्धी आहे, छान संधी आहे. पावसाळी वातावरणातले ढग भरून आलेले आहेत, नाही काही तर किमान आपण झरणाऱ्या पागोळ्यांखाली 2 बादल्या जरी लावल्यात तरीही आपण बरंचसं देणं इथलं आपण देऊ शकतो.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण जलसिंचन व्यवस्थापन याविषयी डॉक्टर स्नेहा टेम्पे यांचं लघुभाषण ऐकलं.

ఆకాశవాణి ముంబై. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी

0: या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीच्या नियमानुसार अर्ज काँग्रेसने दिलेला नसल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: आपको स्मरण होगा, आज प्रातः ही प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों के लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, की भी जा रही है. बहुत सारे लोग हिरासत में भी लिए गए हैं. ये एक ऐसा विषय है जिससे लगभग देश का हर प्रदेश मुतासिर हुआ है, प्रभावित हुआ है, और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे, ना ही बर्दाश्त करेंगे. उसके बावजूद भी यदि विपक्ष और नेता प्रतिपक्ष सहयोग करने को तैयार नहीं है तो मुझे विश्वास है देश की जनता देख रही है, जिम्मेवारी उनकी रही.
0: नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळं आंदोलन थांबवण्याचं आवाहन सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं. पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सकाळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली.
2: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत प्रधानमंत्री बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.
3: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया. और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है. और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को, और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही या विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनीही दिपके यांची भेट घेतली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणावरून काल नवी दिल्ली इथं आंदोलन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पेलेट गन्सचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या समाज माध्यमावरच्या पोस्ट केंद्र सरकारनं फेटाळले आहेत. आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी खिळे लावलेल्या लाठ्यांचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या पोस्टचंही सरकारनं खंडन केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य तपासणी विभागानं हे दावे खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिक्कीम नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या NHPC कंपनीच्या निर्माणाधीन बोगद्यातून आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. खडकांमध्ये अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट आणि त्यानंतर कोसळलेली दरड यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग गोले यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेश विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयक मंजूर केलं. हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली, पण सरकारनं ती फेटाळली. विरोधकांच्या या गदारोळातच हे विधेयक मंजूर झालं. यातल्या तरतुदीनुसार एकापेक्षा जास्त विवाह बेकायदा ठरतील, घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल, स्त्रिया आणि पुरुषांना समान वारसा हक्क मिळतील, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना एका महिन्याच्या आत नोंदणी करणं बंधनकारक असेल, गाव पातळीपर्यंत विवाहाची नोंदणी करणंही सक्तीचं होईल. आदिवासी समुदायांना मात्र या नियमाच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन महासंघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने सामायिक लोकशाही मूल्य आणि परस्पर आदरांवर आधारित असलेले मैत्रीचे संबंध पुन्हा एकदा दृढ केल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्या नोवस्का दावकोवा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर स्कोप्पे इथं त्या बोलत होत्या. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं मान्य केलं आहे. तसंच आयटी सक्षम सेवा, कृषी, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण, वस्त्रोद्योग, जैवतंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य आणि चित्रपट निर्मिती यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासही सहमती दर्शवली आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. दोन्ही देश आरोग्यसेवा सहकार्यावरच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण करतील असंही त्यांनी सांगितलं. स्कोप्पे इथल्या संग्रहालयात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याच्या संयुक्त अनावरणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशातल्या तळागाळातल्या डिजिटल आशय निर्मात्यांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्यांची घोषणा केली. या स्पर्धेत आशय निर्मात्यांना 1 ते 3 मिनिटांचे लघुपट करण्याचं आव्हान असेल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या निर्मात्यांना आपले लघुपट येत्या 1 ते 31 ऑगस्टपर्यंत वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरच्या माय वेव्ज विभागात सादर करता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे पावणे नऊ वाजतायत. पावणे नऊ वाजल्यापासून रात्री दहापर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी, संवादिनी अभिषेक काथे. सुरुवातीला नंदकुमार पाटील यांनी गायलेली खमाश ठुमरी, राधा नंदकुवर समझा.